नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 103.1 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक, सौर आषाढ 2 शके 1948, दिनांक 23 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आपल्या प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीच्या साथीत.

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर अगदी काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

0: दिया गया है। हज कमेटी ऑफ इंडिया ने हज के लिए संभावित हाजियों के आवेदन की प्रक्रिया शुरू कर दी है। अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू ने हज नीति 2027 जारी करते हुए कहा कि आवेदन हज कमेटी ऑफ इंडिया के पोर्टल और हज सुविधा ऐप के जरिए ऑनलाइन जमा किए जा सकते हैं, जिससे ये प्रक्रिया ज्यादा आसान और सुलभ हो जाएगी। फीफा विश्व कप में इस समय अमेरिका के फिलाडेल्फिया में ग्रुप एक के मुकाबले में फ्रांस और इराक के बीच मैच चल रहा है। इससे पहले ग्रुप जे के मैच में अर्जेंटीना ने ऑस्ट्रिया को 2-0 से हराया। दोनों गोल अर्जेंटीना के कप्तान लियोनेल मेसी ने किए। इसके साथ ही मेसी ने 18 गोल के साथ जर्मनी के मिरोस्लाव क्लोज का 16 गोल का रिकॉर्ड तोड़ दिया है और विश्व कप के इतिहास में सबसे अधिक गोल करने वाले खिलाड़ी बन गए हैं। FIH प्रो लीग के शुरुआती मुकाबले में आज भारतीय पुरुष हॉकी टीम का सामना पाकिस्तान से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करतोय चिंतन। लेखन आहे संजीवनी तोफखानी यांचं।
2: सोली व सुख। महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून श्री स्वरूपानंदांपर्यंत ही आत्मसाक्षात्काराची परंपरा अखंड चालत आलेली दिसते। श्री रामदास स्वामी त्या परंपरेतील बुद्धिमान आणि कर्तृत्ववान महापुरुष होते। श्री समर्थांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि संन्यास, एकांत आणि लोकांत यांचा समतोल संगम साधल्याने त्यांचे जीवन सत्पुरुषांना सुद्धा आदर्शवत आहे। त्यांच्या बुद्धीला भ्रामक आणि चुकीच्या कल्पनांचा कधीही स्पर्श झाला नाही, त्यामुळे ते साधकांना देखील वारंवार सारासार विवेक आणि स्वानुभूतीवर भर द्यायला सांगतात। यास त्यांच्या स्वभावाला अनुसरून कल्याण स्वामींना त्यांनी सांगितले, तुझी तू साधना करून अनुभूती घे। गुरूंवर नितांत श्रद्धा असलेले कल्याण स्वामी त्यांच्या आज्ञेचे यथायोग्य पालन करतात। त्यांना ब्रह्मप्राप्ती होते। ब्रह्मपदाला पोचल्यावर त्यांना जे जाणवले, जे अनुभव आले, त्याबद्दलचे अतिशय महत्वाचे असे साध्यंत वर्णन त्यांनी सोलीव सुख या रचनेत केले आहे। ते म्हणतात, सखोल भूमी ऐसे झाले, सुख सुखासी घोटले, स्वये आत्मतत्व प्रगटले, माझे देही रोकडे। कल्याण स्वामींना चिन्मय सुखाचा अनुभव आला आहे। ते सुख कसे आहे त्याचे वर्णन करताना त्यांची मनोवृत्ती अति प्रफुल्लित झाली आहे। या ओवीमध्ये काव्यातील अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करताना जी शब्दांची पुनरुक्ती करून प्रभाव निर्माण केला जातो, तीच पद्धत वापरलेली दिसते। ते सुखाच्या महासागरात डुंबत आहेत, त्यामुळे सुखाने सुखाचाच घोट घेतला असे ते म्हणतात। सुखाने सुखातच विश्रांती घेतली, सुख सुखाने सुखावले आहे आणि त्या आनंदाच्या अनुभवाच्या रूपाने प्रत्यक्ष आत्मतत्व माझ्या शरीरात अवतरले असे ते म्हणतात। गुरूंवर अतीव निष्ठा प्रेम असलेल्या शिष्याला यशाच्या अत्युच्च क्षणी गुरूंचे स्मरण न झाल्यासच नवल। त्यामुळे शिष्याची स्थिती कशी झाली ते या ओवीमध्ये बद्ध झाले आहे। मग सहज समाधी जिरवून शिष्य उठला घाबरा होऊन, हे सद्गुरु देणे वरदान, काय उत्तीर्ण म्यावावे। अलौकिक अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभवातून उत्थान झाल्यावर कल्याण स्वामी जागृतावस्थेत आले। जाग येताच गुरुप्रतीची कृतज्ञता उचंबळून आली। ज्यांच्या कृपेने आणि सामर्थ्याने हा अनुभव आला, त्या आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास विलंब झाला या कल्पनेने शिष्य घाबराघुबरा झाला। खरे तर अनुभव प्राप्त करण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई आणि फार मोठी साधना आवश्यक आहे। तो अनुभव गुरूंवरील निष्ठेने व भक्तीने आपल्याला मिळाला हे त्यांचे फार मोठे देणे आहे, वरदान आहे असे कल्याण स्वामी म्हणतात। अशा दिव्य अनुभवासाठी उतराई कसे व्हावे। गुरूंना या नश्वर विश्वातील लौकिक गोष्टींचे देणे अपुरेच आहे। गुरुशिष्य परंपरेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर

0: गुरुदक्षिणा देण्याच्या परंपरेचा संदर्भ घेऊन कल्याण स्वामी आपल्यापुढे उभ्या राहिलेल्या समस्येचे निराकरण शोधत आहेत. गुरु आणि शिष्य ब्रह्मरूप झालेले, देही असून विदेही झालेले, कोणी कोणाला काय द्यावे आणि कोणी कोणाकडून काय घ्यावे, जिथे द्वैतच संपले तिथे काहीच उरत नाही, उरली ती फक्त कृतज्ञतेची भावना. हीच कृतज्ञतेची भावना माणसाने जपली पाहिजे. निसर्ग, जन्म देणारे माता पिता, ज्ञान देणारे गुरुजन आणि आयुष्याच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे सहाय्य लाभले त्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. जर ही भावना मनात असेल तर कोणाशीही आपल्याकडून दुर्वर्तन होणार नाही. आज समाजामध्ये जे चित्र दिसते ते या भावनेपासून फार दूर गेलेले दिसते. आपल्या संस्कृतीमध्ये जे सणवार उत्सव योजले आहेत ते सर्व मानवी जीवनात निसर्गातील ज्या विविध गोष्टी माणसाला सहाय्यभूत होतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनेच योजलेले आहेत. आता लवकरच महिलांना अतिशय प्रिय असलेली आणि त्यांच्या श्रद्धेचा विषय असलेली वटपौर्णिमा येत आहे. त्याबद्दल मला जे वाटते ते मी सांगते. सावित्रीची कथा किंवा आज शोधली जाणारी वैज्ञानिक कारणे योग्यच आहेत, पण मला असे वाटते ज्या कोणी महिलेच्या मनात प्रथम ही वडाची पूजा करण्याचे आले असेल तिने वडच का निवडला असेल? सर्वच झाडे आपल्याला काही ना काही देतात पण त्यांची आपण पूजा करीत नाही. अगदी कल्पवृक्ष नारळाचीही पूजा करीत नाही. तर सर्वच झाडे भूमातेच्या आधाराने उभी असतात, तिच्याच कृपेने वाढतात, फुलतात, फळतात, पण फक्त वडाचे झाड आपल्या पारंब्यांच्या हाताने तिला नित्यवंदन करून तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते आणि अर्थातच माणसाला कृतज्ञतेचा संस्कार देते. संस्कार देणारा गुरुस्थानी असतो आणि म्हणूनच पूजनीय असतो. जय जय रघुवीर समर्थ.
1: आपण ऐकत होतो चिंतन, लेखन केलं होतं संजीवनी तोफखानी यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:11 होत आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात प्रारंभी श्री शाकंभरी स्तवन ऐकूयात कविता खरवंटीकर यांच्या स्वरात.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना सुरू आहे. श्रोते हो, यानंतर भूपाळी ऐकूयात. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली, शांता शेळके यांची ही रचना प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केली आहे.

भूपाळीचे शब्द शांता शेळके यांचे होते. तर संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी. कविता कृष्णमूर्ती यांचा हा स्वर होता. आता ऐकूयात राणा पवार यांचं हे भक्तिगीत. माणिक वर्मा यांच्या स्वरात दशरथ पुजारी यांनी संगीत दिलंय.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुमने कल्याणपुरी यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची ही रचना यशवंत देव यांनी संगीतबद्ध केली होती. कार्यक्रमात यानंतर हिंदी भजन ऐकणार आहोत अनूप जलोटा यांच्या स्वरात.

0: सुधा गांगुली आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संजीवनी मराठे यांची ही देशभक्तीपर रचना आपण ऐकत होतो. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा कार्यक्रम समाप्त होतोय. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र, FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:35 आणि 39 सेकंद झालेत. लगेचच प्रसारित करतोय कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपण कृषीवाणीच्या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक विविध विषय हाताळत असतो. ज्याप्रमाणे हवामानाचा बदल होतो किंवा ज्याप्रमाणे खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम असतो त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत असतो. आता आज सुद्धा आपण या अल निनो या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने आपण खरीप हंगामाची तयारी केली पाहिजे, त्याच्यामध्ये बीजप्रक्रियेचं किती महत्व आहे, बीजप्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याचा कसा फायदा होईल याच्याबद्दल जाणून घेणार आहोत कृषीवाणीच्या सगळ्या भागांमध्ये. आणि त्यासाठी आज आपल्याकडे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर आलेले आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि अल निनो ही हवामान बदलाची स्थिती सुद्धा महत्वाची ठरती आहे या खरीप हंगामासाठी, की ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे. शिवाय पंतप्रधानांच्या सूचनेनुसार खेत बचाओ अभियान हे सुद्धा आता सुरू झालेलं आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची तयारी करताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं हा खरीप हंगाम हाताळला गेला पाहिजे, सुरुवातीला काय सांगाल?
2: शेतकरी बंधूंनो, सध्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की अल निनोचं संकट जे आहे ते थोडंसं आपल्या भागात जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा जरी विचार केला, भारतात तर आलेलंच आहे बऱ्यापैकी हे संकट, पण महाराष्ट्राचा पण जर विचार केला तरी आता सध्या थोडासा पाऊस आपल्याला लांबलेला दिसत आहे. आणि नाही म्हटलं तरी एक 8 ते 10 दिवसाची जी आपली पावसाची प्रतीक्षा आहे ती अजून वाढलेली आपल्याला ह्या वेळी दिसत आहे. आणि अशा परिस्थितीत लगेचच आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आत्ताच थोडीशी माहिती अशी मिळालेली की ह्या 2-3 दिवसांमध्ये परत आपल्याला हवामानात थोडा बदल होऊन पाऊस येण्याची अपेक्षा आहे. परंतु एक आपण काळजी मात्र निश्चित ह्या अल निनोच्या संकटावर घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे पुरेसा थोडासा पाऊस जर आपला जर झाला, एक 3-4 पाऊस चांगले झाल्यानंतरच आपण पेरणी करणं हे गरजेचे आहे. ह्या अल निनोच्या संकटामुळे बऱ्याच वेळा काय होतंय की काही ठिकाणी थोडासा पाऊस आपल्याला पडलेला दिसतोय किंवा काही ठिकाणी थोडा जास्तही होतोय, आणि अशातच लगेचच शेतकरी बंधूंनी लगेचच पेरणीची घाई करणं मात्र थोडंसं अनुचित होऊ शकतं. तर एवढी एक काळजी त्या ठिकाणी

0: गरजेचं आहे. तर नंतर पिकांच्या बाबतीमध्ये आपण असे पिकं निवडावीत की जेणेकरून ते पावसाचा तग जो आहे तो धरणून, कारण ह्या अल निनोच्या संकटामध्ये काय होणार आहे, वार्षिक पर्जन्यमान ज्याला म्हटलं जातं तर ते थोडं कमी निश्चितच होणार आहे. तर नंतर पावसाचा जो वेळ आहे तो सुद्धा या ठिकाणी थोडासा लांबण्याची शक्यता आहे. म्हणून अशा कालावधीमध्ये काही पिकं जी असतात की जी तग धरून ठेवू शकतात, तर अशा पिकांचं आपण, मी थोडंसं तुम्हाला ओघाने सांगेलच, तर अशा पिकांची आपण निवड करणं गरजेचं आहे. आणि पाण्याचा वापर करण्यासाठी थोडंसं ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी आपल्याला वाचवता त्या ठिकाणी येऊ शकतं. तर नंतर सिंचनासाठी जेवढंही पाऊस किंवा पाणी आपल्याकडे उपलब्ध होईल तर त्याचं जतन करणं, त्याला स्टोअर केलं तर निश्चितच आपल्याला हा जो हंगाम आहे तर याला पुरेसा आपल्याला न्याय देता येऊ शकतो. आणि रोग आणि किडींचं थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित करणं, त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेपासून तर ज्यावेळी काही फवारण्यांची गरज पडते तर त्या पद्धतीने फवारण्या करणं, आणि थोडंसं कमी पावसात येणारी जी पिकं आहेत मी आताच जे सांगितलं, मग त्यामध्ये आपण तूर सारखं पीक आहे की ज्याला थोडंसं कमी पाणी जरी असलं त्याच्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांमध्ये जर थोडंसं पाणी दिलं तर हे तूर सारखं पीक आहे किंवा मूग उडीद सारखं पीक आहे की ज्याला फार दोन तीन पाण्यामध्येच त्या ठिकाणी हे पीक आपल्याला आणि कमी कालावधीचं पीक आहे ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर काही जर आपण जर हंगामाचा विचार केला, रबी हंगामात सुद्धा हरभऱ्यासारखं जे पीक आहे की जे आपण लवकर जर घेतलं, खरीप हंगाम झाल्याच घेतलं तरी त्या ओलवर हे ते चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला वेळोवेळी वाचवणारे पीक आहेत ते म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तीळ यासारखी जी पिकं आहेत की जी पाऊस असो नसो कमी दोन तीन पाणी जरी त्याला थोडेसे झाले तरी आपल्याला काही ना काही त्याच्यापासून उत्पन्न जे आहे ते आपल्याला मिळू शकतं आणि आपली उपजीविका जी आहे ती भागवण्यास यासारख्या पिकांचा उपयोग जो आपल्याला होऊ शकतो. अशी संपूर्ण तंत्र जर आपण जर वापरलं तर आपलं शेत बचाव मोहीम जी आहे किंवा खेत बचाव मोहीम जी आहे त्याचा आपण एक भाग होऊन आपण आपलं शेतीचं उत्पन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो.
1: म्हणजेच ह्या सगळ्या उपाययोजना ह्या करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपलं होणारं नुकसान हे टळणार आहे आणि शिवाय आपलं उत्पन्न पण वाढणारच आहे. निश्चित सर, धन्यवाद.
2: शेतकरी बंधू, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कृषीविषयक माहिती देणारा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित केला. आता कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊयात. या रूपरेषेनंतर ठीक 6:50 परिसर या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची ही मालिका ऐकणार आहोत. लेखन केले सुनील भोईटे यांनी. 6:55 दिनविशेष, संकलन सचिन प्रभुणे यांचं आहे. 7:00 आजचा सुविचार सांगितला जाईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूया अनुरूप विवाह संस्था, आणि 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ आपण ऐकणार आहोत. सुगम संगीताचा कार्यक्रम 7:50 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 7:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, तर 8:25 आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन. 8:30 वेळ राहील मराठी बातमीपत्राची, हे बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:40 आणि हिंदी चित्रपट संगीत ऐकणार आहोत 9:00. आजच्या प्रसारणामध्ये मिश्र संगीत 9:30. 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला ठीक 10:00 डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 10:05 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली, 10:10 नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद, 10:20

0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम PN गाडगीळ अँड सन्स आणि ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 10:25 नाट्यसंगीताची वेळ आहे सकाळी 10:30 तर गझल आपण ऐकणार आहोत सकाळी 11 आणि सकाळी 11:30 मराठी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सायंकाळी 5:30 युववाणी आमच्या युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी किसान वाणी हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन या मालेमध्ये दीपक फडतरे उपकृषी अधिकारी सातारोड तालुका कोरेगाव यांची खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या शेतीशाळा याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. याशिवाय कृषी वाणी हे सदर आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात सायंकाळी 7:30 रात्री 8 सभा समाप्तीपर्यंत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 News@9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 11 हिंदी समाचार आणि रात्री 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 5 98 98 08.
2: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
5: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
4: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
4: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
4: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
8: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue,
9: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
8: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99 97 97 92 99 99.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 0122250046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122250046।
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका, प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
2: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे आपल्या सगळ्यात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 6:50 आणि 6 सेकंद झालेत। ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर। आज ऐकूयात परिसंस्था साताऱ्याची। या मालेमध्ये देवराईबद्दल लेखन केले सुनील भोयटे यांनी।
3: नमस्कार रसिक श्रोते हो, सातारची परिसंस्था आजच्या भागात आपण ऐकणार आहोत देवराईबद्दल। तर देवराई देवांच्या नावानं किंवा देवाच्या नावानं राखलेलं जंगल आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जे काही तालुके येतात त्या तालुक्यांमध्ये आपल्याला याचा आढळ दिसून येईल। या भागामध्ये या देवरायांची वेगवेगळी नावं देखील आपल्याला आढळून येतील। कुठे देवबन, देवराहाट या नावानं देखील या जागा ओळखल्या जातात। आणि ह्या गावाचं स्वतःचं एक राखलेलं जंगल, म्हणजेच की एक जी प्राचीन भारतीय निसर्ग संवर्धनाची परंपरा आहे ती आपल्याला या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसून येते। तर रसिक श्रोते हो, या देवराईंमध्ये आपणाला आपला मानवाला जन्म ते मृत्यू या दरम्यान ज्या ज्या काही वनस्पतींचं औषधींचं गरज असते तर त्या सर्व वनस्पती आपल्याला या ठिकाणी आढळून येतात। म्हणजे अशी एखादी वनस्पती की ज्याच्या सेवनाने तत्काळ मृत्यू होऊ शकतो, त्या उपर अशा काही वनस्पती की ज्या अत्यंत असाध्य रोगामध्ये देखील आपल्याला रामबाण औषधाचं काम करतात। त्यामुळं एकूणच हा जीवन मृत्यू हा जो काही मानवी जीवनाचा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपणास आवश्यक असणाऱ्या वनस्पतींचं जैवविविधतेचं आगर म्हणून या देवराया ओळखल्या जातात। तर या भागांमध्ये देवराया असण्याचं वैशिष्ट्य किंवा देवराया असण्याचं कारण काय? या देवरायांमध्ये एकतर आपण जी काही पिकं अथवा ज्या काही वनस्पती आपण मानवी जीवनासाठी वापरतो याच्या मूळ वाणं किंवा मूळ प्रजाती असण्याचं किंवा त्यांना आधारणारं हे ठिकाण असतं। याच्या बरोबरीनं काय तर या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचं आगर म्हणून या देवरायांकडे पाहिलं जातं। आणि मग या देवरायांना संवर्धनासाठी राखण्यासाठी या देवरायांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या चाली रीती रूढी रिवाज परंपरा यांचं तुम्हाला बंधन किंवा याचं एक मार्गदर्शक तत्व तुम्हाला दिसून येतील। आता याच्यामध्ये काय होतं, जर सहजतेने आपण जर आपल्या लोकांना सांगितलं किंवा आपल्याला देवराईमध्ये आपल्याला या पद्धतीनं आपलं असं वर्तन असलं पाहिजे की जेणेकरून त्या देवराईच्या तिथल्या जैवविविधतेच्या कोणत्याही याला हानी पोहोचणार नाही, तर ते तसं होत नाही, एक मानवी स्वभाव असतो चौकस। तर मग त्यामध्ये या देवरायांमध्ये दैवी अथवा पिशाच्या संकल्पनांच्या गुंफनाने या देवरायांचं रक्षण करण्यासाठी चाली रीती रूढी रिवाज परंपरा अथवा मानवी वर्तन कसं असावं हे बंधन केलेलं असतं। आणि त्यामुळंच आजही या देवराया म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये रसिक श्रोते हो जवळपास 250 ते 300 देवराया आम्हाला अभ्यासामध्ये आढळून आलेले आहेत। एका अर्थानं मी हा देवरायांचा जिल्हा म्हणून सुद्धा म्हणेन। आणि ह्या देवरायांमध्ये मुख्यत्वे करून घाटाईची जी देवराई आहे आपल्या कासच्या जवळची ती सुद्धा घाटाईच्या नावानेच राखलेली देवराई आहे। याच्या बरोबरीनं पाटण तालुक्यातली भारसाकळीची देवराई, आपल्या कनेर धरणाच्या शेजारची वाघजाईची देवराई, अशी काही आपल्याला छानशी उदाहरणं त्याच्यामध्ये देता येतील।
2: परिसर या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची या मालेमध्ये देवराईबद्दल आपण ऐकत होतो। लेखन केलं होतं सुनील भोयटे यांनी। आमची यानंतरची उद्घोषणा अगदी काही क्षणात।

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्या सोबत प्रत्यक्षणी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 23 जून. आज आहे संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन. क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूनं काकोरी इथं घडवून आणलेल्या प्रसिद्ध क्रांतिकारी कटात सहभागी क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्ला खान, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईपरायटरच्या शोधासाठी पेटंट मिळालं 23 जून 1868. त्यांनी पहिलं मानक आणि व्यावहारिक टाईपरायटिंग मशीन तयार केलं. ते क्वेर्टी कीबोर्डचे निर्माते देखील आहेत जो आज मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली 23 जून 1894. बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचं निधन झालं 23 जून 1761. स्कॉटिश तत्ववेत्ते, इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचं निधन झालं 23 जून 1836. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचं निधन झालं 23 जून 1891. कार्ल फ्रिदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युत चुंबकीय टेलिग्राफचा आविष्कार घडवला होता. आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते गिजूभाई वधेका यांचं निधन झालं 23 जून 1939. ते गुजराती भाषेतले लेखक आणि उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव गिरिजाशंकर भगवानजी वधेका असं होतं. त्यांनी बालमंदिर नावाची शाळा काढली. मुलांचा योग्य विकास व्हावा आणि त्यांना देशाचे चांगले नागरिक बनवण्यासाठी कोणतं शिक्षण आणि कोणत्या पद्धतीनं द्यायचं हे त्यांनी आपल्या प्रयोग आणि अनुभवाच्या जोरावर ठरवलं होतं. हे ध्येय समोर ठेवून त्यांनी अनेक बालोपयोगी कथा लिहिल्या. या कथा मुलांनी आवडीनं वाचल्या पाहिजेत आणि वाचताना किंवा ऐकताना त्यात रमून जावं याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं 23 जून 1953. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न व्ही व्ही गिरी यांचं निधन झालं 23 जून 1980. बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटक मंडळीतले नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचं निधन झालं 23 जून 1982. नाटककार आणि साहित्यिक तसंच नाट्य समीक्षक आणि पदरचनाकार वसंत शांताराम देसाई यांचं निधन झालं 23 जून 1994. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसन्यास या नाटकासाठी पदं लिहिली.

पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ जोन्स सॉक यांचं निधन झालं 23 जून 1995 रोजी. भारतीय वकील आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचं निधन झालं 23 जून 2015 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.

आपल्या केंद्रावरून प्रसारित करीत असतो. FM बँड 103.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर सुरू आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: सकाळचे 7 वाजतात. आजचा सुविचार आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी निशिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: असा सुविचार ऐकूयात. कितीही दुःख असलं तरी नेहमी हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. आजचा सुविचार आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 810-83-33-480
1: 8108333480.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
3: श्रोते होते यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनऊ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला.

0: निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाचवरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्निया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात

0: जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं सातारा केंद्र सुरू आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 7:21 होत आहेत.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
5: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. ICIS.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
7: मुलांची काळजी वाटते.
8: balamankare.com.
7: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
8: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
7: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
8: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
7: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
8: वाईट सवयी, उद्धट वर्तन
7: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
8: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
9: आमचा फोन नंबर आहे 77981981822. पुणे.
10: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
11: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया.

0: एकीने आपला सातारा स्वच्छ बनवूया।
1: श्रोत्या, आपल्या परिसराची स्वच्छता खूप महत्वाची असते। दरवर्षी आपण पावसाळ्यात बघतो, रस्त्यावर पाणी येतं, गटार नाले तुंबतात, आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये टाकलेला कचरा। तेव्हा आपल्या परिसराची काळजी घेऊयात, स्वच्छता राखूया। हा महत्वपूर्ण संदेश आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा ऐकूयात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमच्या सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटांचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं, आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडस आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे, तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी

0: योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचंय. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर जसं मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटस उदाहरण असं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना. त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे. मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही. याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
0: हो,
1: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला. दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
0: अच्छा,
1: है ना? ते ताणायचं, म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
0: अच्छा.
1: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल वेने सोडू शकत नाही.
0: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
1: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
0: अच्छा, आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
1: हो ना,
0: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. जे आपल्याकडे नाहीये ते आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
1: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या. मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
0: अच्छा,
1: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे.

0: अहिंसा सत्य बोलणे है ना, सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह आताच तू म्हटलं किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशा. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं हो, ते काय? तर
0: जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान डोळे
0: तेच, आणि कर्मेंद्रिय हात पाय जे असे कर्मेंद्रिय असत, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला आणि अरे
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय परत मग करायचंय असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आजच्या प्रसारणामध्ये सकाळी 7:50 सुगम संगीत, सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत आणि सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीत, तर 9:30 मिश्र संगीत आपण ऐकणार आहोत। तेव्हा राहा आमच्यासोबत FM 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत।

0: सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4

0: करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991, 1800-267-1991, 1800-267-7910, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेत. प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय माझ्या आवडीचा दागिना या विषयावरती. आणि यामध्ये अनेक विविध स्त्रिया आपल्याला त्यांच्या आवडीच्या दागिन्यांबद्दल सांगतायत, त्या दागिन्यांच्या सुंदर सुंदर आठवणी सुद्धा सांगतायत. अर्थातच हे जे दागिने आहेत ना, हे स्त्रियांचं सौंदर्य खुलवतात. असं म्हणतात की ज्या घरातल्या महिला दागिन्यांनी सजलेल्या असतात त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. खरं तर महिलांसाठी दागिने हे फक्त दागिने नसतात तर त्या त्याच्याशी भावनिकरित्या सुद्धा अटॅच असतात. पण तुम्हाला माहितीये, अगदी प्राचीन काळात ऋषी मुनींनी सांगितलं होतं की हे दागिने म्हणजे सौंदर्य खुलवण्यासाठीच फक्त उपयोगाचे नाहीत तर आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचे. प्रत्येक धातूचा स्वतःचा एक प्रभाव असतो. जसं सोनं हा गरम धातू म्हणजेच उष्णता मानला जातो, चांदी थंड धातू म्हणजे थंडावा देणारी मानली जाते. हे लक्षात घेऊनच शरीराच्या कोणत्या भागावर कोणत्या धातूचे दागिने घालावेत याचा समतोल साधून प्राचीन ऋषी मुनींनी दागिन्यांच्या स्वरूपात महिलांना जणू आरोग्याचं वरदान दिलं. आणि म्हणून कमरेच्या वरच्या भागात जिथे शरीराला सर्वात जास्त उष्णतेची गरज असते तिथे सोन्याचे दागिने, आणि कमरेच्या खालच्या भागात जिथे शरीराला थंडाव्याची गरज असते तिथे चांदीचे दागिने घालण्याचा सल्ला दिला गेला. याप्रमाणे तर आपण दागिने घालतोच, पण तेव्हा नुसते जे प्लेन घातले जायचे, हातातलं कड, पायातलं कड, वळ, त्याचवरती डिझाईन्स करण्यात आली. आणि या डिझाईन्सची भुरळ अर्थातच सगळ्या स्त्रियांना पडली. म्हणूनच की काय, आज प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक स्तरातल्या स्त्रियांना या दागिन्यांनी मोहित केलेलं आहे. मग असं दागिन्यांनी मोहित केलेलं अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते. चला त्यांच्याशीच बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या आवडीच्या दागिन्याबद्दल.
3: नमस्कार
4: वंदनाताई, तुमच्या आवडीच्या दागिन्यांबद्दल मला जाणून घ्यायचंय, काय सांगाल तुम्ही?
3: मला आपल्या दागिन्यांची नावच म्हणत खूप आवडतात. रत्नजडित असतं किंवा तन्मणी असतो, बकुळ हार, जोंधळे हार किंवा ठुशी, नथ, चंपाकली आणि ज्याला खाली मखमली अशी पट्टी जोडलेली असते ते. पण माझा सर्वात पहिला मी घडवलेला दागिना म्हणजे एक न षटकोनी असे मणी. त्या षटकोनी मण्यांची छोटे म्हणजे दोंदळ्यासारखं मणी म्हटलं तरी चालेल, पण षटकोनी आकार. आणि त्याच्या मी 9 सरींचा एक हार केला होता, दोन्ही बाजूनी 9-9 असे अशी ती सर मोठी जवळजवळ 30 इंचाची अशी ती मी घडवली होती. आणि मला आठवतंय त्याचं वजन त्यावेळी असं 90 ग्रॅम 100 ग्रॅम वगैरे असं झालं होतं. त्यावेळी तो असा खुलून दिसणारा ठसठशीत दागिना होता आणि तो मी पहिल्यांदा पुण्याला एका सोनारकडून घडवून घेतला आणि तो असा घातला की लक्ष्मी म्हणायचे मला.
2: श्रोते हो, पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
0: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
8: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
9: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
10: अय्या, खरच मी लाजले बर.
11: ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
9: आई, आता झाली का पंचायत?
12: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
7: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
12: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
7: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.

लता मंगेशकर यांनी गायलेली भारत आंबे यांची ही शब्दरचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली होती. आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांना मधुकर जोशी यांचं हे भावगीत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलंय.

या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहे.

0: रवि शर्मा भारत की अगुवाई करेंगे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
2: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं। आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते। आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते। 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार सर।
4: नमस्कार
2: सर। 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं।
4: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही। आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे। हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे। प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत। चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत। सध्या 5व्या विंगमध्ये 79 फ्लॅट उपलब्ध आहेत। त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत।
2: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
4: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे। आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते। स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो। स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे।
2: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
4: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे। 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच, त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे। 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे। संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे। या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे। भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही। त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय। आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे।
2: सही।
4: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे। तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत। या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे। त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे।
2: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर। मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट विजिटला परत नक्की येईन। मला तुमचा नंबर मिळेल?
4: नक्कीच, घ्या ना। 72-94-94-64-64
2: 72-94-94-64-64
4: करेक्ट। शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची।
2: हो हो हो सर, थँक यू सो मच। सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच

0: बिहारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
1: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रमात आपण ऐकलत. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र, FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ऍपवर.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: मुलांची काळजी वाटते
5: balamankare.com.
4: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
5: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
4: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
5: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
4: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
5: वाईट सवयी, उद्धट वर्तन
4: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
5: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
6: आमचा फोन नंबर आहे 77981-981-22 पुणे.
1: श्रोते हो, आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया जर आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर हा संदेश काळजीपूर्वक ऐका.
7: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आपण आहात आमच्या सोबत ऐकत्या आकाशवाणीचं सातारा केंद्र. यानंतरच्या प्रसारणामध्ये 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 मिश्र संगीत, 10:30 नाट्य संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. गझल ऐकूयात आजच्या प्रसारणात 11:00, तर मराठी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आजच्या प्रसारणात 11:30. तेव्हा राहा आमच्यासोबत FM 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.

0: प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
4: मग आता ही भीती घालूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन.

0: पासून चुटकी सरशी होतात.
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
0: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
0: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
0: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
1: 88 88 56 00 11. नमस्कार श्रोतेहो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आपण बघतो की शाळा सुरू झालेल्या आहेत. आता शाळेचा अभ्यास तर मुलांचा असतोच, शिवाय बाकीचे क्लासेस असतात, त्यात अजून आपण अबॅकसचा क्लास त्यांना सजेस्ट करतोय, तर या सगळ्याचं बर्डन त्या मुलांवरती येत नाही ना, अभ्यासातला त्यांचा इंटरेस्ट कमी होत नाही ना, याबद्दल आज बोलूयात.
2: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. असा प्रश्न बऱ्याचशा पालकांना देखील येत असतो. तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळेचा अभ्यास, शाळेचे क्लासेस आणि परत त्यांनी अबॅकस करायचंय, तर अबॅकस ह्या पद्धतीमुळे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होत असते, त्यामुळे जो काही हा अभ्यासाचा लोड आहे तो झेपण्यासाठी त्यांना मदतच होणार आहे अबॅकसमुळे. जसं आपलं एखादं पोत आहे आणि पोत पूर्ण भरलेलं आहे, अजून आपल्याला त्यात साहित्य भरायचं असेल तर आपण भरू शकत नाही, ते भरण्यासाठी आपल्याला त्या पोत्याचा आकार वाढवावा लागेल. त्याचप्रमाणे अबॅकस काम करतं, मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवतं अबॅकस, त्यामुळे त्यांना हा लोड झेपायला मदत होते. तसेच हे अबॅकसचे जे क्लासेस आहेत हे एकतर ऑफलाईन असेल तर फक्त शनिवार रविवार असतात, शनिवारी एक तास रविवारी दोन तास, म्हणजे फक्त आठवड्यातून त्यांना तीन तास वेळ द्यायचा आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा मोस्टली इव्हिनिंगला क्लासेस असतात, म्हणजे स्कूल त्यांचा क्लासचं टायमिंग व्यतिरिक्त हे क्लासेस असतात. आठवड्यातनं तीन दिवस क्लास असतात ऑनलाईन मध्ये, वन वन आवर डेली असं. फक्त तिथं देखील त्यांना फक्त विकली थ्री आवर्स द्यायचे, म्हणजे खूप जास्त वेळ अबॅकस शिकण्यासाठी त्यांना द्यायचा नाहीये. आठवड्यातनं तीन तास देऊन त्या गणिताचं चांगलं कौशल्य ते शिकू शकतात, ज्याचा त्यांना पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि अबॅकसमुळे ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होते, त्यामुळे हा अभ्यासाचा लोड झेपायला त्यांना मदत होणार आहे. आणि अबॅकस मध्ये पण त्यांना मुलांना इंटरेस्ट येईल अशाच पद्धतीने ह्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यामुळे ते एन्जॉय करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा लोड येत नाही.
1: तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11 88 88 56 00 11. पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, पण आता अबॅकस म्हणजे आपण त्यांना फक्त गणित शिकवतोय. आता ज्या मुलांना गणितामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा पुढे जाऊन गणितात करिअर करायचं नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा हे अबॅकस महत्वाचं ठरतं का आणि ते कशा प्रकारे?
2: यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी गणित महत्वाचं आहे तसं मी मानतो. म्हणजे भविष्यात तुम्हाला गणितात करिअर करायचं असो नसो, तर ज्याच्या गणित चांगलं त्याच्या आयुष्याचं गणित चांगलं असं म्हणतात. आणि गणित आपला पिछा तसं बघितलं तर कुठं छोडत नाही, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा गणित लागणार आहे. पुढं टेक्नॉलॉजीमध्ये कुठेही करिअर करायचं झालं, आज एआयचं युग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गणित हा विषय लागणारच आहे. आणि अबॅकसमुळे मुलांचं फक्त गणितच सुधारतं, गणित फास्ट होतं असं नाही, तर मुलांची बौद्धिक क्षमता देखील अबॅकसमुळे वाढते, मुलांमधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होईल, अशा काही ऍक्टिव्हिटी ह्या अबॅकसमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे गणितासोबतच मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी देखील अबॅकस उपयुक्त आहे.
1: वा, तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी सक्सेस अबॅकसचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11 88 88 56 00 11. पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय. प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

अजून 30 मिनिटं झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिका

0: डेक्कन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 8:40 झालेत. श्रोते ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूयात गोजिरी या चित्रपटातील गीतानं. प्राजक्ता शुक्रे यांनी गायलेलं हे गीत अशोक बागवे यांचं, संगीत दिले मिलिंद इंगळे यांनी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला, अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांचा हा स्वर होता. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना संगीत साथ प्रवीण कुंवर याची होती आणि नशिबाची ऐशी तैशी या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर ऐकूयात नटरंग चित्रपटासाठी अजय गोगावले यांना पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांचंच गीत, अजय अतुल यांचं संगीत.

नटरंगी चित्रपटासाठी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं, अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरा माझा नवसाचा. गीतकार जगदीश खेबुडकर आणि स्वर आहे सोनू निगम आणि सहकलावंतांचा.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी सोनू निगम यांच्या मुख्य स्वरामध्ये जगदीश खेबुडकर यांचं हे गीत जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 9 वाजतात. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला राजू बन गया जेंटलमन या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं मदन पाल यांचं हे गीत

अलकयाज्ञिक आणि कुमार सानू यांचा हा युगलस्वर, मदन पाल यांचं गीत, जतीन ललित यांचं संगीत, चित्रपट आहे राजू बन गया जंटलमन।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
7: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: रामलखन या चित्रपटासाठी मनहर उदास आणि अनुराधा पोडवाल यांचा हा युगल स्वर, आनंद बक्षी यांचं गीत आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत होतं. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू आहे.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383480.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक

0: तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा का मोहन या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल आणि उदित नारायण यांना. हिंदीवर यांचं गीत, अरुण पोडवाल यांचं संगीत.

कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा हा स्वर होता. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला आनंद मिलिन यांनी संगीत दिलेलं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात.

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून मी बोलतोय. सकाळचे 9:30 होत आहेत. ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला हे बालगीत ऐकूयात गौरी बापट यांच्या मुख्य स्वरात.

0: अभ्यासाची शाळेमधली कोकमपट्टी तुला न समजायची।
1: गौरी बापट यांनी लिहिलेलं हे बालगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकलं। मिश्र संगीतामध्ये आता लोकगीत ऐकणार आहोत। शहीद निवृत्ती पवार आणि सह कलावंतांनी गायलेले हे लोकगीत ऐकूया।
2: शेतकरी सर जानाचर जानाचर रे हा नाच गड्या नाच गड्या।

श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात हे लोकगीत आपण ऐकलं शाहीर निवृत्ती पवार आणि सह कलावंतांच्या आवाजात. आता एक नाट्यपद आपण ऐकणार आहोत. धाडीला राम ती नेकावनी या नाटकासाठी आशा खाडीलकर यांनी गायलेलं राजा बढे यांचंही नाट्यपद ऐकूया.

जगजीत सिंग आणि सहकलावंतांना आपण ऐकत होतो. हे हिंदी भजन आपण ऐकलं मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूयात एक भावगीत. अरुण दादे यांचा स्वर, गीतकार आणि संगीतकार यशवंत देव.

श्रोत्याहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात हे भावगीत आपण ऐकलं. अरुणदाते यांचा स्वर होता. यशवंत देव यांचं गीत, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं. आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात गौरी बापट यांनी गायलेलं बालगीत, शहर निवृत्ती पवार आणि सह कलावंतांनी गायलेलं लोकगीत, आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं नाट्यगीत, जगजीत सिंग यांनी गायलेलं हिंदी भजन आणि अरुणदाते यांच्या स्वरातलं हे भावगीत आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे आपल्या सगळ्यात जवळची सातारा जिल्ह्यातली एकमेव FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 9:55 आणि 22 सेकंद झालेत.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर.

0: MIDC सातारा।
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
4: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665788404।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
8: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
8: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
10: मुलांची काळजी वाटते
11: balamankare.com।
10: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
11: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
10: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
11: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
10: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
11: वाईट सवयी, उद्धट वर्तन
10: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
11: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
12: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383480.
3: श्रोते हो, एक निवेदन ऐका. 23 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख म्हणजे तिच्या जोडीदाराचं अकाली जाणं. पतीच्या निधनानंतर एका रात्रीत तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पण हे दुःख केवळ मानसिक किंवा भावनिक राहत नाही, तर त्यासोबत सुरू होतो एक मोठा सामाजिक आणि आर्थिक संघर्ष. याच संघर्षाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या महिलांना मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 23 जून 1954 रोजी लुंबा फाउंडेशनचे संस्थेचे संस्थापक राज लुंबा यांची आई श्रीमती पुष्पावती लुंबा या विधवा झाल्या होत्या. त्यांनी अनुभवलेलं दुःख, सामाजिक उपेक्षा पाहता त्यांनी या समस्येला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचं ठरवलं. पुढे संयुक्त राष्ट्र संघाने 2010 साली 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला. एका सर्वेक्षणानुसार जगभरात 25 कोटींपेक्षा जास्त विधवा महिला आहेत. आजही अनेक ठिकाणी विधवा महिलांना कौटुंबिक छळ, मालमत्ता अधिकारांपासून वंचित ठेवणं आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो.

लहान मुलं असतील तर त्यांच्या संगोपनाची आणि आर्थिक जबाबदारीची मोठी कुऱ्हाड या महिलांवर कोसळते. पण श्रोते हो, आता काळ बदलतोय. आपल्या महाराष्ट्रानं या दिशेनं एक क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा निर्मूलनाचे ठराव मंजूर करून पतीच्या निधनानंतर महिलांचं कुंकू पुसणं, बांगड्या फोडणं, मंगळसूत्र तोडणं यासारख्या अनिष्ट आणि अमानुष प्रथांवर बंदी घातली आहे. हा निर्णय म्हणजे या भगिनीला समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार देणारा ठरलाय. आजच्या या विशेष दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करण्याची गरज आहे.

0: उपाययोजना रोजगार त्यांना मदत करावी. त्यांना प्रत्येक कौटुंबिक आणि सामाजिक कार्यामध्ये मानाचं स्थान द्यावं. दुःख विसरून पुन्हा उभ्या राहणाऱ्या प्रत्येक माऊलीला भगिनीला आदराचा सलाम. त्यांना सहानुभूती नकोय तर सन्मान आणि साथीची गरज आहे. चला आपण सगळे मिळून एक असा समाज घडवूया जिथे प्रत्येक स्त्री सुरक्षित, स्वावलंबी आणि आदरयुक्त जीवन जगू शकेल. अशाच महत्वपूर्ण संदेशांसाठी आणि माहितीसाठी ऐकत रहा सातारा आकाशवाणी. श्रोत्यांमध्ये प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, पण आजही आपल्याकडे आपल्या एका पेशंटचा अभिप्राय आलेला आहे ज्यांनी महाजन स्किन केअर मधनं ट्रीटमेंट करून घेतलेली आहे. ऐकूयात त्यांचं म्हणणं काय आहे ते.
4: नमस्ते, मी 40 वर्षाची गृहिणी आहे. मी चेहऱ्यावर कुठलेही कॉस्मेटिक वापरत नाही, तरी माझा चेहरा काळवंडत चालला आहे. अधूनमधून मी हेअर ड्रायही वापरते. सुरुवातीला मी घरगुती बरेच उपचार केले, दुकानातून काही ट्यूब आणल्या, मेडिकलमधून काही ट्यूब आणून लावला, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी आमच्या डॉक्टरांनी मला त्वचारोग तज्ञांकडे जाण्यास सांगितले. मी डॉक्टर महाजन स्किन केअर मधील डॉक्टर सुरेश महाजन सरांना कन्सल्ट केले. त्यांनी माझ्या चेहऱ्याची स्किन अनालिसिस, डर्मोस्कोपी याच्या सहाय्याने पूर्ण तपासणी केली व मेलाना डर्मा हे निदान केले व हेअर ड्रायमुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मला गोळ्या, क्रीम, फेस वॉश, सनस्क्रीन, लोशन दिले व दर 3 आठवड्याला पिलिंग करण्यास सांगितले. पिलिंग केल्यामुळे तर माझा चेहरा अगदी उजळलेला आहे व माझा चेहरा खूपच छान झालेला आहे. चेहऱ्यावर चांगला ग्लो आलेला आहे, थोड्या सुरकुत्याही नाहीशा झालेल्या आहे. त्यामुळे मी आता खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर.
2: सर, चेहरा काळवणं ही समस्या आता खरंच खूप जणांना भेडसावतीये आणि त्याबद्दल तुम्ही काय ट्रीटमेंट देताय हेही जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. डॉक्टर सुरेश सर, जसं या अभिप्रायामध्ये आपण ऐकलं की चेहरा काळवंडला होता त्यांचा आणि हेअर डायमुळे काळवंडला असं तुम्ही निदान त्याच्यामध्ये केलेलं होतं, तर बरेच जण असे हेअर कलर्स वापरतात, मग प्रत्येकाच्याच बाबतीत हे चेहरा काळवंडणं हे होऊ शकतं का आणि मग त्याच्यावरती काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे.
3: नाही, प्रत्येकालाच होईल असं नाहीये. आणि चेहरा काळवंडणं हे त्याचं निदान करणं म्हणजे त्या कारणाचं निदान करणं हे खूप अवघड आहे. पण लकीली या केसमध्ये काय झालं की पेशंटनीच हिस्ट्री दिली की हेअर डाय वापरल्यामुळे ते होते असं संशय आहे आणि ते खरंही होतं. म्हणजे एकदा चेहरा काळवंडला की तो पूर्ववत आणणं थोडंसं अवघड असतं, पण योग्य उपचार केल्यानंतर ते नक्कीच होतं. जसं या केसमध्ये त्यांना सुरुवातीला मी सांगितलं की हेअर डाय पूर्णपणे बंद करा, कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक्स वापरू नका, विशेषतः ज्यामध्ये फ्रॅग्रन्स आहे असे कॉस्मेटिक्स पूर्णपणे बंद करा. सनस्क्रीन लोशन वापरणं अतिशय आवश्यक आहे, कारण उन्हामध्ये जे यूव्ही आणि यूव्ही बी हे किरण आहेत हे किरण आहे त्याच्यामुळे चेहरा काळवणतो. मग त्यांना सनस्क्रीन कंटिन्युअसली मी दिवसातून 3 ते 4 वेळा वापरायला सांगितलं. काही ब्लिचिंग एजंट्स असतात ते वापरायला सांगितले, योग्य प्रकारचं फेस वॉश वापरायला सांगितलं आणि त्याच्याबरोबर पीलिंग करणं. पीलिंग म्हणजे काय असतं की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरतात. आता या केसमध्ये मी सॅलिसिलिक आणि लॅक्टिक ऍसिडचं पील वापरलं आणि या पीलमुळे काय होतं की सुपरफिशियल पीलिंग होतं, म्हणजे डेड स्किन आहे ती निघून जाते आणि त्याचबरोबर बऱ्याच प्रमाणात मध्ये जे पिगमेंट असलेल्या पेशी असतात तेही निघून जातात आणि ते काळवंडलेला भाग आहे तो कमी होतो आणि चेहऱ्याला चांगला असा ग्लो येतो. तर साधारणपणे 3 आठवडे ते 4 आठवड्यामधून एकदा असे 4 ते 5 वेळा या पेशंटने पिलिंग केलं आणि ते चेहरा जवळजवळ 90% बरा झाला. राहिले 10% तो नैसर्गिकरित्या कमी होणारच होता आणि तो झालाही तसा, त्यामुळे रिझल्ट खूप छान आले या केसमध्ये.
2: अगदी खरे, आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर या गोष्टी झाल्या तर त्याचे चांगले रिझल्ट मिळतात आणि साईड इफेक्ट काही होत नाही.
3: मी नेहमी सांगतो चेहऱ्याला चेहऱ्याशी खेळ करू नका.
2: अगदी खरंय,
3: तुम्ही शास्त्रशुद्धच उपचार करा. हाताला पायाला असेल तर ते झाकून जाईल, पण चेहऱ्याचं झाकून जाणार नाही.
2: बरोबर आहे श्रोते हो, ब्लड टेस्ट

0: युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960 महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलं. आता ऐकूयात आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, श्वास हेल्थ केअर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
6: एक रुग्ण असाच 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती आणि हा रुग्ण होता कसा, तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या, म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा, आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा. आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
5: ओके.
6: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी, पक्षी, ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करत, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
5: अच्छा.
6: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही, पण त्याचा संबंध होता. कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
5: श्रोतेह, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 7385 63834 7385063934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
6: खरं तर काय आहे की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहेत, त्यामध्ये एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियोसिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता, तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जागं व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा.

0: अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा, काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता मी प्रसारित केला. आपण आहेत आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम निंदादीप हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंदादीप हॉस्पिटल.
1: श्रोते हो नमस्कार. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेट्टे सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. डॉक्टर तन्मय शेट्टे यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. सर नमस्कार.
6: नमस्कार.
1: नंदादीप मध्ये अनेक केसेस येत असतात सर, आपण त्या बघतो आहोत काही भागांपासून. ही केस आहे, यांचं वय आहे 68 वर्ष, आपण नाव बदललंय, अप्पासाहेब असं यांचं नाव आहे. यांना युरिनचा त्रास सुरू झाला म्हणून मग त्यांच्या काही टेस्ट करायला सांगितल्या डॉक्टरांनी, ज्यामध्ये रिपोर्टमध्ये प्रोस्टेटची वाढ झाली असं आलं. तसंच पीएससीची टेस्ट पण त्यांना करायला सांगितली, त्याची व्हॅल्यू वाढली होती. नंतर पेशंटना ऍडमिट करून घेतलं. तसं हे काय असतं, प्रोस्टेटची वाढ आणि पीएससीची व्हॅल्यू, हे सगळं काय आणि काय ट्रीटमेंट आहे?
6: पेशंट जेव्हा आले होते आपल्याकडे तेव्हा लघवीचा त्रास होता बरेच दिवस झाले. लघवीचा स्पीड कमी असणे, वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला जोर लावावे लागणे, आणि सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे आणि त्यामुळे त्यांना असा त्रास आहे. पण त्याचसोबत त्यांचं पीएसए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ही एक टेस्ट केली गेली, त्यामध्ये पीएसए वाढलेलं होतं. पीएसए नॉर्मल रेंज 0 to 4 आपण म्हणतो, तर ते 15 पर्यंत पीएसए त्यांचं वाढलेलं होतं. पीएसए वाढलंय म्हणजे पेशंट पहिल्यांदा घाबरून असं वाटतं पेशंटला की कॅन्सर आहे का आम्हाला, तर तसं नाही. पीएसए हे प्रोस्टेट कॅन्सर स्पेसिफिक नसून प्रोस्टेट ग्लँड स्पेसिफिक आहे, म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार ज्यामध्ये बिनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लेझिया आहे किंवा प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन आहे, प्रोस्टेटायटिस आहे किंवा कुठलं आधी इंटरव्हेन्शन झालेलं आहे, प्रोस्टेट मध्ये ऍप्सेस आहे, युरिनरी इन्फेक्शन आहेत, कॅथेटरायझेशन आहे, या प्रोसेस मध्ये किंवा या इन्फेक्शन मध्ये सुद्धा पीएसए लेवल्स हे वाढतात. त्यामुळे पीएसए वाढला आहे म्हणून लगेच आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे असं नाही, पण जर पीएसए वाढला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा आपल्याला चालत नाही.
1: अच्छा, मग त्यामध्ये काय ट्रीटमेंट केली जाते, कसे उपचार होतात, त्याबद्दल ऐकायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्र आशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील शंका किंवा प्रश्न विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवर पाठवू शकता, याची रेडिओवरती उत्तरं दिली जातील. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्क 95 97 44 50 69, 95 97 44 50 69, 9597445069. सर, मग प्रोस्टेटसाठी काय ट्रीटमेंट दिली गेली?
6: मग त्यांचं पीएसए वाढलेलंच होतं, आपण अँटीबायोटिक देऊन पुन्हा रिपीट पीएसए केलं तर ते सुद्धा नॉर्मल रेंजपेक्षा जास्त होतं. मग अशा पेशंट्सला आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे का नाही ह्याच्यासाठी त्यातून तुकडा काढण्याची गरज असते, त्याला आपण प्रोस्टेट बायोप्सी म्हणतो. ही प्रोस्टेट बायोप्सी आता नवीन प्रोटोकॉलनुसार ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड गायडेड मल्टिपल कोर्स त्यातून ट्रुकट बायोप्सी गननी घेतो आणि असे मल्टिपल कोर्स घेऊन ते हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवण्यात आले.
1: अच्छा.
6: आणि हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये कॅन्सरचं आहे असं सांगण्यात आलं आणि त्यानुसार त्या पेशंटला त्याची ट्रीटमेंट करण्यात आली. आता यामध्ये पूर्वी प्रोस्टेट कॅन्सर असेल तर फक्त ऑर्किडेक्टॉमी म्हणजे टेस्टिस काढून टाकले की त्याची ट्रीटमेंट होते असा एक गैरसमज होता, पण आता ऍडव्हान्स टेक्निक आहेत ज्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर जर ग्रंथीपुरता लिमिटेड असेल तर त्याचं रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करून या आजारापासून पेशंटला पूर्णपणे मुक्त करता येतं. पण जर हा कॅन्सर पसरला असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हॉर्मोनल ट्रीटमेंट आणि किमोथेरपी सुद्धा देऊ शकतो.
1: अच्छा.
6: त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशंटसाठी आता अत्याधुनिक सर्जरी आहेत, लॅप्रोस्कोपिक असेल, रोबोटिक सर्जरी असेल किंवा ऍडव्हान्स हॉर्मोनल ट्रीटमेंट आहे किंवा किमोथेरपी आहे.

0: याच्यानं त्यांना पूर्णपणे आपण या आजारातून मुक्त करू शकतो आणि ते बरे होऊ शकतात.
1: म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर झालाय म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही, उपचार आहेत,
0: उपचार आहेत.
1: याच पॉझिटिव्ह नोटवर आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवरही पाठवू शकता 95 97 44 50 69 या नंबरवर. 95 97 44 50 69. 9597445069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेटे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता लगेचच प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
1: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतीय, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
5: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही. पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागलात तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं. त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लेन्झिंग करा आणि हे करा ते करा म्हणतात. पण बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो, आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव्ह करायला सुरुवात करतो.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क: 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
5: म्हणजे आता कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं. म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो. म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्व्हेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहेत. पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही, मग त्याचं प्रमाण बाबा लिमिटमध्ये ठेवा असं सांगितलं जातं. परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं, त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही आणि मग त्यामुळे शरीर काय करतं, या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे. आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे आणि मग त्याच्यातून अनवॉन्टेड ग्रोथ होणार, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो तो गाळ तिथे अडवते म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गाळलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका, आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाट लागते आणि त्याच्यातून काय होतं आतड्याचा कॅन्सर वाढत चाललेलं आहे. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा की बाबा मानसिक पातळीवर

0: प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, आणि त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूया ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:22 झालेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पी एन गाडगी अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
6: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो, आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं असं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% ची मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात. पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळीमणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळीमणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळाचा विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी, मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
4: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय

0: तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
1: म्हणजे मी म्हंटल असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावर तिथं तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
0: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणीमाळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपत रोड, सातारा आणि फलटण.
2: पीएन गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, माझा एक मावस भाऊ गावाकडे असतो. घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण बेताचच झालं, पण काहीतरी करायची धडपड मात्र कायम. गावात कोणाची एखादी जुनी सायकल तुटू दे किंवा कोणाचं गेट मोडू दे, कितीही किरकोळ काम असलं तरी हातात वेल्डिंग मशीन घेऊन हा हजर. ना दुकान ना इतर साधन सामग्री. पण एक दिवस स्वतःचं फॅब्रिकेशन वर्कशॉप उघडायचं हे त्याचं स्वप्न होतं. कर्ज काढलं, जागा घेतली, मग इतर जुळवाजुळव सुरू झाली. परवाच माझ्याकडे तो आला आणि म्हणाला की खात्रीशीर मटेरियल कुठे मिळेल. आमचा शोध सुरू झाला. तेव्हा एक मित्र मला म्हणाला, तू एक काम कर, एकदा मंदार ट्रेडर्सला भेट दे, तिथून घेतलं की पुन्हा कुठेही पाहावं लागत नाही. मग काय, आम्ही लगेचच H39 MIDC इथं असणाऱ्या मंदार ट्रेडर्सच्या वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन विभागात गेलो. तिथून मटेरियल तर घेतलंच, शिवाय ओनर शुभांगी मंदार मुरुडकर यांच्याकडून सविस्तर माहिती सुद्धा घेतली. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार.
3: मॅडम, आम्ही फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू करणार आहोत, तर त्यासाठी लागणारं कोणकोणतं मटेरियल आम्हाला आपल्याकडे मिळू शकेल?
5: तुम्हाला आमच्याकडे सगळंच मिळून जाईल, तेही एकाच छताखाली. विस्तारानं सांगायचं झालं तर वेल्डिंग मशीन्स, वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, मिग वेल्डिंग स्पूल, टिक इलेक्ट्रोड्स, रेडॉक्साइड, थिनर, कलर स्प्रे, कटिंग व्हील्स, ग्राइंडिंग व्हील्स, मेजरिंग टेप्स, व्हर्नियर कॅलिपर्स, सगळ्या प्रकारचे गॅस कटर्स आणि अगदी हँड टूल सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याबरोबरच फॅब्रिकेशनसाठी लागणारी होलपास पट्टी, सर्व प्रकारचे डिझाईन्स, गेट व्हील्स, फाउंडेशन प्लेट्स आणि कटिंगसाठी लागणारे ब्रँडेड डिवॉल्ट आणि स्टेनली कंपनीचे कट ऑफ मशीन्स आणि ग्राइंडर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत.
3: ओके मॅडम, वेल्डिंग मशीन कोणकोणत्या प्रकारचे आहेत
5: आपल्याकडे? 200 एम्पियर पासून 400 एम्पियर पर्यंतचे सिंगल फेज, टू फेज मध्ये चालणारे वेल्डिंग मशीन आहे. काही वेल्डिंग मशीन वॉटरप्रूफ सुद्धा आहेत बरं का. ES 3515 ही मशीन तुम्ही साईटवर सिंगल फेज आणि शॉपवर टू फेज मध्ये वापरू शकता. यापेक्षा ऍडिशनल जर तुम्हाला काही हवं असेल तर आपण CO2 मिग वेल्डिंग मशीन कडे वळूयात. ही 200 एम्पियर मध्ये वेल्डिंग मशीन आहे. यामध्ये इनबिल्ट वायर स्पूल सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही आर्क वेल्डिंग सुद्धा करू शकता. मिग वेल्डिंग मध्ये आपल्याकडे 300 आणि 400 एम्पियर मध्ये वेल्डिंग मशीन्स आहेत. या वेल्डिंग मशीन्स सिंगल, टू आणि थ्री अशा तिन्ही फेज मध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे लेझर वेल्डिंग मशीन सुद्धा आहेत आणि या वेल्डिंग साठी लागणारे ब्रँडेड कंपनीचे वायर स्पूल सुद्धा उपलब्ध आहेत.
3: ओके मॅडम, वेल्डिंग मशीन तर घेतलं, पण त्यासाठी अजून लागणारं साहित्य पण असेलच ना तुमच्याकडे?
5: हो, वेल्डिंग मशीन साठी लागणाऱ्या साहित्य मध्ये वेल्डिंग होल्डर, अर्थिंग केबल, वेल्डिंग केबल, वेल्डिंग हेल्मेट्स, गॉगल्स, मास्क, हँड ग्लोव्ज,

0: सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट्स, लेदर ॲपरन, चिझल्स, केबल कनेक्टर्स, मॅग्नेटिक ट्रॅस्क्वेअर्स असे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच अडवाणी, पॉवर कॉर्ड, मंगलम, सुप्रॉन या कंपनीचे वेल्डिंग रॉड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे.
1: बापरे, सगळंच आहे की, आणि ते सुद्धा एवढ्या व्हरायटी मध्ये. मॅडम, याची वॉरंटी कशी असते?
0: या सगळ्या ब्रँडेड मशीन्स आहेत, एक वर्ष वॉरंटी सह येतात. आणि काही वॉटर प्रूफ मशीन्स एक वर्ष गॅरंटी सहित सुद्धा येतात. कंपनी त्या मशीन्स गॅरंटी पिरियड मध्ये रिप्लेसही करून देते. क्वालिटी सर्व्हिस आणि योग्य भाव ही आमची खास वैशिष्ट्य आहेत.
1: सुपर्ब. मॅडम, तुम्ही ग्राहकांना आणखी वेगळं असं काय देता?
0: आम्ही फक्त माल नाही विकत मॅडम, योग्य मार्गदर्शन करतो आणि योग्य सल्लाही देतो.
1: खूपच छान. मॅडम, आज तुमच्याशी बोलून आम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळाली. अजून काही माहिती हवी असेल तर त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल.
0: हो, देते ना. 9822801804.
1: 9822801804. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, तुम्हालाही वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन साठी दर्जेदार मटेरियल हवं असेल तर H39 MIDC मंदार ट्रेडर्सला एकदा अवश्य भेट द्या, कारण जोडणीची सुरुवात इथूनच होते. आणि हो, बाजारपेठेतील अशीच दर्जेदार माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क 960-432-1340.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 10:33 झालेले आहेत. नाट्यसंगीत आता ऐकूयात. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मदनाची मंजिरी या नाटकासाठी प्रकाश घांगरेकर यांना.

0: ते देखील आपने
1: फसला। अनोळख्या पासून बचाव करा।
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा।
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: @ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88058998908।
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण।
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
3: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-28-45-70।
6: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
7: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
7: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
8: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
9: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
10: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल, 99 Avenue,
11: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
10: 99 Avenue, विकासनगर, सातारा, 97

0: 9997977999 हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट
0: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37

0: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात हे नाट्यपद गायलं होतं आशा खाडीलकर यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि ऐकताय नाट्यपदांचा हा कार्यक्रम.
1: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
2: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
1: आई, आता झाली का पंचायत?
3: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
4: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
3: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा.
4: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
3: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: पालकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालकर।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: स्वयंवर या नाटकासाठी कुसुम शेंडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद आपण ऐकत होतो.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मुलांची काळजी वाटते
3: बालमन केअर .com.
2: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22, पुणे.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: मुलांची काळजी वाटते
3: बालमन केअर .com.
2: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22, पुणे.
8: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ

0: इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082994 धन्वंतरी नागरी सहकारी.

0: सलमा आगा यांना आपण ऐकत होतो. फिराखा गोरखपुरी यांचे हे शब्द संगीतबद्ध केले होते झरीना आगा यांनी.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मुलांची काळजी वाटते.
3: बालमन केअर .com.
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे.

0: मुकेश यांच्या स्वरातली ही गझल आपण ऐकलीत. गझल आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
2: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 98 08.
1: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
4: बेतलेजर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
1: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल. 99 Avenue,
5: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
1: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99, 97 97 92 99 99. हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83 29 72 94 98.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37।

0: गझल आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल गायली होती जगजीत सिंग यांनीच. अली सरदार जाफरी यांचे हे शब्द होते.
1: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: प्रिय, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
5: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
4: आई, आता झाली का पंचायत?
6: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
7: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
6: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
7: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.
8: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
9: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
8: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
8: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
9: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
8: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
10: गालिब की गजल पेश करता हूं.

मेहंदी हसन यांचा हा स्वर होता। या गझल बरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त होतोय। आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। मराठी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आता प्रसारित होतोय। आजच्या कार्यक्रमात चित्राचा आपल्या सर्वांना नमस्कार। श्रोते हो, आषाढाचं आगमन झालं।

श्रोते हो, आषाढाचं आगमन झालं पण मेघ अजूनही दाटून आले नाहीत. आषाढातील मुसळधार पाऊस झालेलाच नाही याची केवळ काळजी न करता काही उपाययोजनांविषयी आज आपण बोलणार आहोत, जे वैयक्तिक पातळीवर असतील, कौटुंबिक पातळीवर असतील किंवा सामाजिक पातळीवर असतील. परंतु हे सर्व उपाययोजना आता आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा जूनचा अखेरचा आठवडा आला तरी आलेला नाही. हवामान खात्याने सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला नाही. अनेक धरणं नद्या आटत चालल्यात. शेतीसाठी तर सोडाच, पण माणसांना आणि जनावरांना प्यायला पुरेसं पाणी मिळेल का अशी भीती आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. पण ही भीती नाही, ही सत्याची घंटा आहे. आणि आता यासाठी आपण सर्वांनी सतर्क होऊन पाणी बचत किंवा पाणी वाया जाऊ न देणं यावरती अगदी कडक नियोजन करून अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.

हे निसर्गचित्र का बदलत चालले? या पर्यावरणीय ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत का? खरं तर झाडं भरपूर असण्याची गरज आहे, त्यामुळे एकतर मनाला आणि डोळ्याला गारवा मिळतो. झाडांमुळे जमिनीची जी झोप होते त्यामुळेच हे निसर्गचक्र, पावसाचं चक्र पूर्ववत होत असतं. तेव्हा आपल्या आसपास असणारी झाडं आपण वाचवली पाहिजेत, अधिक झाडं लावली पाहिजेत आणि ती जतन केली पाहिजेत. झाड सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सोपं नसतं झाड होणं.

0: उधळा काय ग बसला या येड्याला नकात चेडू त्या कोड्याला त्या कोड्याला हा झाड खुशीन टुलत सार फांदी वरती झुलत वार.
1: फक्त सध्या पाऊस कमी आहे किंवा पाऊस लांबणीवर पडलाय म्हणूनच पाणी बचतीचे उपाय किंवा जलसंवर्धनासाठी उपाययोजना करायला हव्यात असं नाही. खरं तर या गोष्टी आपण कायमस्वरूपीच करायला हव्यात. आता याच्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला, तर घर अपार्टमेंटमधील नळाचं किंवा जमिनीवरील आणि जमिनीखालील लिकेज आहेत ते आपण तातडीने दुरुस्त करायला पाहिजेत. बऱ्याचदा आपण पाहतो की सकाळच्या वेळामध्ये पाणी खूप वाहत असतं तेव्हा घर असेल सोसायटी असेल टाकी भरल्यावर पाणी लगेच बंद करायला हवं आणि ही सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेऊन आंघोळ केल्यानं असं म्हणतात की 75% पाणी वाचतं. घराच्या दारात बऱ्याचदा आपण बघतो की पाईपने सडा मारला जातो. खरं तर सडा हा शिंपडण्यामध्ये जास्त मजा आहे आणि ते शिंपडणंच जमिनीसाठी पुरेसं आहे. गाड्या सुद्धा सर्रास पाईपने धुतल्या जातात तर गाडी धुताना सुद्धा आपण कमीत कमी पाण्याचा वापर करायला पाहिजे किंवा ओल्या फडक्याने सुद्धा आपण आपली गाडी पुसू शकतो. यामुळे सुद्धा 200 लिटर ऐवजी 20 लिटर इतकं प्रमाण त्याचं कमी येऊ शकतं. दाढी करताना ब्रश करताना बेसिनचा नळ आहे तो बंद ठेवायला पाहिजे. हॉटेल असू दे घर असू दे कार्यालय असू दे तांब्या भांडं किंवा ग्लासमध्ये पिण्यापुरतंच पाणी द्यायला पाहिजे. बघा पूर्वी आपण असंच पाणी थोडं देऊनच सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करायचो परंतु आजकाल आपण ग्लास भरभरून पाणी देतो आणि बऱ्याचदा ते पाणी पिलं जात नाही वायात जातं. तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊयात आणि पाण्याची बचत आणि जलसंवर्धन करूयात.

पाण्यातले पाहता प्रतिबिंब हसणारे. खरच यासाठी पाणी नितळ आणि तितकं स्वच्छ हवं. गावातल्या विहिरी असतील, तळी असतील, ती सुद्धा आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत, म्हणजेच त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी योग्यरित्या होऊ शकतो. खरं तर आपल्याला निसर्गाचं खूप मोठं वरदान लाभलेलं आहे. आपण तर कृष्णाकाठी राहणारी माणसं आहोत.

श्रोते हो, नदी जेवढी प्रवाही स्वच्छ तेवढं तिथलं जनजीवन अधिक समृद्ध असतं असं म्हणतात. गदी माडगुळकर यांनी पावसाळ्याचं आणि नदीचं सुंदर वर्णन केलेलं आहे. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेच घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा.

करणारं साधन आहे. तेव्हा पाण्याच्या बचतीचे अनेक उपाय यावर तर आपण बोललोच, पण त्याबरोबरच पावसाचं येणारं पाणी सुद्धा जतन केलं पाहिजे, जमिनीत मुरवलं पाहिजे, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खरं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही जी संकल्पना आहे ती प्रत्येकाने अंमलात आणायला पाहिजे. आणि छतावरचं पावसाचं पाणी आहे ते आपल्या बोअरवेलमध्ये, खड्ड्यामध्ये, टाक्यांमध्ये साठवून त्याचा पुनर्वापर, त्याचा पुनर्निर्माण केलेला पाहिजे. तर असे अनेक उपाययोजना आपण करत राहूयात आणि पाण्याची बचत करूयात, जलसंवर्धन करूयात आणि आशा करूयात लवकरच घनघनमाला नभामध्ये दाटतील आणि आपल्याला आनंद देतील.

मराठी चित्रपट संगीताचा हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमातून मी चित्र आता आपला निरोप घेते. नमस्कार श्रोत्यांनो. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: मला वाटलं विहीर खणायला निघाली की काय.
1: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय.
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
1: श्रावणात
0: घन निळा,
1: घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
0: कसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे, आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठी ते पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यायला नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी, अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं

0: अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाही आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे. आता काय,
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय,
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो, काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? योग दिवस नाही का त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणालं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तिचं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस, एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि येस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजांची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की

0: सगळी दारं खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणार आहेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागले. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच, आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंडं वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेग बाई,
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला?
0: अरे
2: ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा, आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भज्याचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तब उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते.

0: नो जंक नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा गुणी बाळ ग अगदी. हा बरं मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
2: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
1: अरे
2: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात.
0: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याऊ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: ए थोडी जास्तच करूया भजी म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे गार भजांना ती मजा नाही आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
2: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे. फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला हो ना.
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रे. वा काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो. खरंय ना.
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना. फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
2: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित बरोबर बोललात रे तू.
2: बरोबर काय कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा.
1: अगदी बरोबर तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालायस नाही का.
2: असेल असेल.
0: असू दे आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते आता एकच लक्ष भजी आणि भजी.
3: श्रोते हो आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षातेंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र
0: नव्हते.
1: पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग्स केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वर्ण.

येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे, तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे, आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना, आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचे की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: हा म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंता अंत नको पाहू माझ्या
1: अनंता अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी ओळख झाली असावी परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच
1: हो ना हो ना
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय सुधीर फडके सी रामचंद्र
1: हो ना हो ना
0: आणि निळकंठ बुवा फडकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं
1: आहे.
0: संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे शै

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्या ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच, शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मट होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही

0: बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं, जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही, नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर, दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणार असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाही।

याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत, याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14

0: 19व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईनाथ दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: पुरी के बोल हैं गीता दत्त और साथियों की आवाजें हैं. फिल्म का नाम है मिस्टर एंड मिसेज 55.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या

दरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा

0: bookings.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: जहां वरिष्ठ नागरिकों को आपातकालीन सहायता, सरकारी योजनाओं की जानकारी और पेंशन से जुड़ी सुविधाएं एक ही जगह मिल जाती हैं और मेडिसेफ जो एक बेहतरीन दवा रिमाइंडर ऐप है.
2: बिल्कुल. और जो हमारे वरिष्ठ नागरिक हैं अक्सर समय पर दवा लेना जब हम भूल जाते हैं तो ऐसे में ये ऐप सही समय पर अलार्म बजाकर दवा की याद दिलाता है और परिजनों को भी सूचित कर सकता है कि आपको इस समय दवा देने का टाइम हो गया है. और वेल्दी और या फिर माई फिटनेस, वेल्दी यानी कि आपकी वेलबींग या आप किस तरह से स्वस्थ हैं वो फिटनेस आपकी चेक करता है. तो ये फिटनेस पॉल, ये फिटनेस और हेल्थ ट्रैकिंग का ऐप है जो वरिष्ठ नागरिकों को उनकी शारीरिक गतिविधि और खान पान का ध्यान रखने में मदद करता है. और साथ ही एक और है, वो है माई स्कीम, एक सरकारी पोर्टल है जहां बुजुर्गों के लिए चलाई जा रही सभी पेंशन और कल्याणकारी योजनाओं जैसे कि वृद्धावस्था पेंशन, वरिष्ठ नागरिक

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळलीत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणून

आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होत आहेत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रुपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याचवेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकार

कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
4: अमृत कलश.
5: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
4: अंजली अनिल जक्कनवार
5: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
6: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
5: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
5: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश.

0: आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून।
1: तर ऐका माग
2: पाणी वाचवा रे।

पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती केटी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे

0: भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे एएनटीएफमध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली, त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला, मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोडा

पटकावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ऍप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात

0: संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती. तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता. प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन. अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

0: पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु

0: रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% वरून 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

वर्षांनी सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असत.
1: श्रोते हो नमस्कार. 103.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948, दिनांक 23 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. पाणी म्हणजे पृथ्वीचे स्पंदन, जीवसृष्टीचे आहे जीवन. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत सातारा रोड तालुका कोरेगाव येथील उपकृषी अधिकारी दीपक फडतरे यांची खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या शेतीशाळा याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपली आता खरीपाची तयारी सुरू झालेली आहे. पावसाची अनिश्चितता जरी असली तरी आपल्याला खरीप चांगल्या पद्धतीनं साधायचा आहे, आणि हा खरीप साधत असताना किंवा शेती साधत असताना, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना आपला कृषी विभाग हा नेहमीच आपल्या पाठीशी सक्षमतेनं उभा असतो. कृषी विभागाच्या अंतर्गत बऱ्याचशा आता गोष्टी सुरू आहेत की जेणेकरून हा खरीप किंवा भविष्यात येणारा रब्बी हा सुरळीत चालला पाहिजे. अगदी पूर्व मशागतीपासून काढणीपश्चात तंत्रज्ञानापर्यंत हा कृषी विभाग आपल्या साथीनं उभा आहे. गरज आहे ती 2 पावलं आपण पुढे जाण्याची. शेतकरी बंधूंनो, या संदर्भातच आपल्याला वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळी नियोजनं, वेगवेगळे योजना कृषी विभाग नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो. प्रतिसाद आपण देणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे जे कृषी विभाग राबवतोय ते म्हणजे शेतीशाळा. ही शेतीशाळा आपल्या शेतीसाठी महत्वाची आहे, आपल्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. तर आपण अशा शेतीशाळा करणं ही अतिशय आणि काळाची गरज बनलेली आहे. नेमक्या ह्या शेतीशाळा कशा असतात, का राबवल्या जातात, याच्यामागची कारणं काय आहेत, याच्यातून आपली आणि आपल्या शेतीची काय काय प्रगती होणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो जेव्हा आपण या शेतीशाळेला उपस्थित राहू शकतो. आज आपण याच विषयीची मुलाखत घेणार आहोत की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये जर काही शेतीशाळा आपला कृषी विभाग राबवत असेल तर तुम्ही सक्षमतेनं त्या शेतीशाळेला जाल अशी अपेक्षा ठेवूनच आपण या विषयावर आज बोलणार आहोत. आणि या विषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सातारोड 1 चे उपकृषी अधिकारी दीपक फडतरे. सर, फडतरे सर, पुन्हा एकदा तुमचं आकाशवाणीमध्ये स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार
1: सर. शेती शाळेला आपल्या शेतकरी वर्गाचा प्रतिसाद किती आहे हे तर तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं बघताय, किंवा तुम्ही शेतकऱ्यांसोबत काम सुद्धा केलेलं आहे, त्याचं स्वरूप सुद्धा आता बदललेलं आहे. ही शेतीशाळा पूर्वीची आणि आत्ताची नेमका फरक काय आहे आणि ही शेतीशाळा म्हणजे काय आहे याविषयी काय सांगाल?
3: खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. शेतीशाळा म्हणजे काय? शेतीशाळा म्हणजे शेतकरी आणि शेतकरी गट यांना त्यांच्या अनुभवातून आणि प्रात्यक्षाद्वारे म्हणजे कृतीतून त्यांना शिक्षण दिलं जातं, यांना आपण शेतीशाळा म्हणतो. शेतीशाळेमध्ये जर आता तुम्ही जर पाहिलं तर आपण कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण यांच्यामार्फत आपण नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतीशाळेचे वर्ग घेतो, तसेच आपले आत्मा अंतर्गत आपण शेतीशाळा.

0: येतो. मग यामध्ये ज्यावेळेस शेतीशाळा घेतली जाते, यावेळी शेतीशाळा घेताना आपण शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे.
1: कारण
0: शेती काय आपल्याला शाश्वत आणि पर्यावरण पूरक शेती करायची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीशाळेत भाग घ्यायचा
1: आहे. अगदी खरंय. म्हणजे शेतीशाळा ही शेतीसाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे की जी आपण शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं ती राबवत असतो. बरं, तर ही शेतीशाळा करत असताना काय काय भाग त्याच्यामध्ये असतात, कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश असतो?
0: हा, शेतीशाळा म्हटलं की त्याच्यात येतं पहिल्यांदा एकात्मिक पीक व्यवस्थापन.
1: बरोबर.
0: आयसीएम ह्याच्यामध्ये काय येतं की तुम्हाला पूर्व मशागतीपासून बियाणे निवड, बीज प्रक्रिया, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि शेवटी येतं काढणी पश्चात तंत्रज्ञान. यामध्ये तुम्हाला 7 घटक घेतले जातात. म्हणजे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असते पिकाची, त्यानुसार तुम्हाला शेतीचे वर्ग घेतले जातात. ते दर 15 दिवसांनी वर्ग घेतले जातात आणि त्याच्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. ती बी माहिती कृतीतून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना काय होतं, आपण ऐकलं तर विसरून जातो, पाहिलं तर थोडं लक्षात
1: राहतं,
0: पण कृतीतून जर तुम्ही केलं तर ते समजून जातं. त्यामुळे शेतकरी त्यात जर आवडीनं उतरले तर नक्कीच त्यांना शेतीशाळेत फायदा होतो.
1: अगदी खरं. म्हणजे पाहणं ऐकणं त्याच्यापेक्षा समजून घेऊन करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण या शेतीशाळा राबवत असतो. आता तुम्ही आयसीएमचा विषय काढला होता की शेतीशाळेमधून आपण आयसीएम म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापन जास्त त्याच्यावर भर दिला जातो. नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं याच्यावर अभ्यास केला जातो?
0: शेतकरी म्हटलं की शेतकऱ्यांच्या मनात काय असते की आम्ही पहिल्यापासून शेती करतो, साहेब नवीन आम्हाला काय शेती ज्ञान देणार. तर ह्याच्यात एक असतं की शेतकऱ्यांना पारंपरिक शेती आणि आधुनिक पद्धत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती चांगली कशी केली जाईल. म्हणजे ह्याच्यात काय पाहिलं तर आपण कमी खर्च, रासायनिक खतावर सुद्धा कीटकनाशकावर खर्च कसा कमी केला पाहिजे, म्हणजे निविष्ठावर आपण जो खर्च करणार आहे तो कमी करायचा, त्याचबरोबर आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. उत्पादन वाढवताना आपल्याला उत्पादनाची गुणवत्ता कशी चांगली राहील हे एक बघायचं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला जी शेती करताना शेती ही शाश्वत आणि पर्यावरण पूरक करायची, म्हणजे निसर्गालाही कोणत्या हानी झाली नाही पाहिजे. म्हणजे आपण पिकाची परिसंस्था पाहतो आणि पिकाच्या परिसंस्थानुसार आपण अभ्यास करत शेतीशाळा घेतो. मग याच्यात जर तुम्ही पाहिलं तर एक आयसीएम क्लॅब पण असते आमची. आम्ही शेतकऱ्यांना क्लॅब शिकवतो कारण 7 टाळ्या असतात त्याच्यात, या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार असतात. म्हणजे जसं तुम्ही पूर्व मशागत करता, बियाणे निवड असती, बीज प्रक्रिया असती, पेरणी असती, आंतरमशागत असते, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असते, आयपीएम असतं म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असतं, काढणी पश्चात तंत्रज्ञान, ह्या तत्वातच आपल्याला ते आयसीएम पीक व्यवस्थापन बसवलं जातं. आणि शेतकऱ्यांना पहिल्यापासून अगदी पेरणीच्या सुरुवातीपासून काढणीपर्यंत सर्व त्याच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार माहिती दिली जाते, मार्गदर्शन केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या प्लॉटवर केलं जातं.
1: बरं, म्हणजे आपण डेमो प्लॉट तयार करतोय थोडक्यात शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून नजरेमध्ये नेमका फरक काय आहे तो शेतकऱ्यांना समजावा.
0: हा, आपण शेतीशाळा घेतानाच आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेतो. यामध्ये काय करतो, एक शेतीशाळेचा प्लॉट निवडतो आपण आणि त्या प्लॉटवरच आपण शेतकऱ्यांचे निरीक्षण घेतो. आता हे 25 शेतकरी जे आपण निवडले, त्या 25 शेतकऱ्यांचे आपण 5 गट करतो.
1: बरं,
0: आणि ह्या 5 गटांना आपण काय करतो, आपण जर समजा सोयाबीनचे शेतीशाळा घेत असू तर सोयाबीनचे जे जाती आहेत त्यांचे नाव देतो.
1: बरं,
0: त्या गटांना म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांना त्या जाती सुद्धा माहिती होतात.
1: अच्छा,
0: पाटांतर होते. आणि आपण त्या जो शेतीशाळेचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपण 1 स्क्वेअर मीटरचं चारी कोपरे चारांमध्ये असे ग्रुपला 5 ठिकाणं देतो.
1: बरं,
0: त्या ठिकाणी जाऊन त्यांनी निरीक्षण घ्यायचं. निरीक्षण घेतल्यानंतर जिथं आपण शेतीशाळा भरवतो तिथं यायचं, तिथं आपलं सादरीकरण म्हणजे कार्डशीट
1: नोंदी आपण ज्या केल्या त्या मांडायच्या.
0: हा, नोंदी आपल्या एका चार्टवर मांडायच्या आणि सादरीकरण करायचं.
1: अच्छा, थोडस शेतकऱ्यांना एक व्यासपीठ किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढावा, त्यांचं प्रेझेंटेशन वाढावं यासाठी पण प्रयत्न करतो. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपिंग पण ह्या दृष्टीनं आपोआप होतंय शेतकऱ्यांचं.
0: नक्कीच, ह्याच्यात आम्ही काय करतो, परत सांघिक खेळ घेतो.
1: बर,
0: सांघिक खेळ बी असे असतात की शेतकऱ्यांना कुठं त्यांचा अपमान होऊ नये, हार जीत नसती, एकदम
1: खेळीमेळीच्या
0: वातावरणात त्यांना खेळ घेतला जातो. खेळ बी एकदम सिम्पल असतात की त्यांना कुठं त्यांना असं वाटू नये की हा खेळ खेळताना मला अडचण वाटेल.
1: सर सगळ्यात महत्वाचं काय आहे, काही जरी असलं तरी शेतकऱ्यांच्या गोष्टी भांडवलावर येऊन थांबतात, म्हणजे काही जरी असेल तरी प्रश्न पैशाचा येतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहिल्या जातात. मग या शेतीशाळेच्या संदर्भात काही योजना आहेत का की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि ते सुद्धा आपण या शेतीशाळेमध्ये त्यांना समजावून सांगतो?
0: आपल्या तर शासनाच्या योजना आहेत, त्या

0: आपण शेतकऱ्यांना सांगतो त्याचप्रमाणे आता जी ही शेतीशाळा जर आपण पाहिली तर शेतीशाळेत आपण शेतकऱ्यांना अल्पहार देतो, त्याचप्रमाणे आमच्याकडून वही पेन जे लागणारे स्टेशनरी साहित्य ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना पुरवतो. फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं असतं, तिथं
1: यायचं,
0: आपल्याला ठरलेला वेळ त्या वेळेत यायचं. आल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तास लागतात शेतीशाळेचे वर्ग पूर्ण घ्यायला.
1: मग
0: तिथं आल्यानंतर सगळं विचार बाजूला ठेवून तिथं
1: पूर्ण शेतीशाळेवर लक्ष
0: केंद्रित करायचं, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं जाईल हे आपण जास्त भर देतो. त्याचप्रमाणे शेती ही आपली पीक परिसंस्थाला धरून चालली पाहिजे, पर्यावरण पूरक आपल्याला शेती करायची आणि शाश्वत झाली पाहिजे हे करायचे.
1: बरोबर.
0: आणि या ठिकाणी आपण अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं, जसं आपला शेतीशाळेचा प्लॉट आहे तसाच दुसरा प्लॉट आपला शेतकऱ्याचा प्लॉट असतो.
1: अच्छा.
0: जो शेतीशाळेचा प्लॉट आहे
1: म्हणजे एक शास्त्रीय दृष्टीने केलेला प्लॉट असतो आणि एक नॉर्मल आपण जो शेती करतो तो प्लॉट ठेवलेला असतो.
0: म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला तुलना करून
1: सांगायचं,
0: कारण एक शेतीशाळेचा प्लॉट आहे तिथं आपण आपल्या पद्धतीनं सगळं करणार.
1: बरोबर आहे.
0: आणि शेतकऱ्यांचा प्लॉट आहे ते त्यांच्या
1: पारंपरिक पद्धतीनं.
0: मग ज्यावेळेला आपण उत्पादन शेवट येईल, हार्वेस्टिंग होईल, त्यावेळेला आपल्याला तुलना करून दाखवायची.
1: बरोबर आहे.
0: कारण शेतकरी तेवढाच खर्च करतो,
1: खरं
0: फक्त आपल्याला त्यांना फायदा जाणवून द्यायचा असतो.
1: खरं
0: आम्ही ज्यावेळेला शेतीशाळा घेतो त्यावेळेला पूर्ण अगदी बेसिक पासून जात असतो. शेतकऱ्यांनी जर आता जर एखादं पीक निवडलं तर सोयाबीन, तर महाडीबीटीवर आपण गेलो तर महाडीबीटीवर सोयाबीनच्या बियाण्यासाठी सुद्धा अर्ज करायचे हे, त्यावेळेला आपण तिथं अर्ज केला तर आपल्याला बियाणे मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला जर एखादं अवजार यंत्र घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही महाडीबीटीवर जाऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ठिबक सिंचन आहे त्याच्यासाठीही तुम्ही अर्ज करू शकता. आता शासनाने खूप चांगलं हे केलेलं आहे की तुम्ही एका ठिकाणी जाऊन सर्व गोष्टीचा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुम्ही फक्त तुम्ही त्या पिरियडमध्ये तिथं जाऊन तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. आणि आता सगळ्यांच्या घरी मोबाईल आहेत, लॅपटॉप आहेत, तुम्ही करू शकता.
1: खरं आहे. पण सर ह्यात जसं तुम्ही मग अशी सांगितलं की आपण 2 प्लॉट तयार करतो शेतकऱ्यांच्या नजरेत राहावेत, की एक आपला शास्त्रीय दृष्टीनं आपल्या कृषी विभागाचा प्लॉट असतो की जिथे शेतकऱ्यांना आपल्या नियमानुसार काम करायचं असतं, आणि एक प्लॉट असतो तो शेतकऱ्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं जसं असेल की जेणेकरून तुलना लक्षात यावी. मग याच्यामध्ये काही अभ्यास होतो शेतकऱ्यांचा, म्हणजे बारीक बारीक गोष्टी शेतकरी कसे टिपून ठेवतात, म्हणजे काही लघु अभ्यास असेल, लघु प्रयोग असेल, असं काही होतं?
0: हा होतं. ह्यात लघु अभ्यास असतो आणि लघु प्रयोग असतात. लघु अभ्यास मध्ये काय होतं की शेतकऱ्यांना आपण शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती कशी करायची हा उद्देश ठेवून आपण सांगतो. लघु प्रयोगात मग काय होतं, 5% निंबोळ्यार्क कसा बनवायचा, बोर्डो पेस्ट कशी बनवायची, बोर्डो मिक्सचर रन कसं बनवायचं, तसंच एखादी कीड घेतली तर त्या किडीचा जीवनक्रम कसा आहे, चक्रीभुंग असू द्या, खोडमाशी असू द्या, ह्याचा आपण जीवनक्रम पूर्ण सांगतो. मग त्यानुसार म्हणजे शेतकऱ्यांच्या काय होतं काय, आता आपण सोयाबीनची शेतीशाळा घेतो, मध्येच एखादा शेतकरी म्हणतो मला आल्या पिकाचे एखादं कंदमाशीविषयी माहिती सांग, तो आपण लघु अभ्यास घेतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला जर आपलं तिथं प्रवर्तक आहे शेतीशाळा घेणारा, त्यांना जर अडचण आली तर आपण शास्त्रज्ञ बोलावतो, केव्हीकेचे शास्त्रज्ञ बोलावतो, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बोलावतो, आणि त्यांच्यामार्फत आपण ज्या शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या त्याचंही निरसन करतो.
1: हे शेतकरी एकत्र राहावा किंवा शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये जास्त सहभाग नोंदवावा म्हणून आपण काय प्रयत्न करतो,
0: त्यासाठी आपण काय करतो, सांघिक खेळ घेतो. आणि सांघिक खेळ घेताना शेतकऱ्यांचे एकदम साधे सिंपल खेळ घेतो की ज्यांना त्यात आवड निर्माण, तसंच शेतकऱ्यांना एकत्र राहिले तर शेतकऱ्याची कॉन्फिडन्स डेव्हलप चांगला होतो आणि निर्णय क्षमता तो चांगली घेऊ शकतो, त्यांच्या ज्ञानात वाढ होते.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण क्षेत्र निवडीपासून अगदी पूर्व मशागत सगळ्या गोष्टी त्यांना एक टप्प्याटप्प्यानं शिकवत असतो. आता जर आपण खरीपाचा विचार केला तर खरीपामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण सुरुवातीला आता आपण बीज प्रक्रिया असेल, उगवण क्षमता असेल, या पद्धतीच्या शेतीशाळा घेऊ शकतो. पण नंतर जेव्हा आपण खरीप सुरू होतो किंवा पेरण्या आता संपल्या जातील त्याच्यानंतरच्या शेतीशाळा कशा पद्धतीच्या ठरवणार आपण?
0: त्या पीक वाढीच्या अवस्थेनुसार आपण शेतीशाळेचे वर्ग घेतो.
1: बर.
0: अगदी आपण शेतकऱ्यांना शेतीशाळा घेताना आपण ज्या पिकाची वाढीची अवस्था असेल त्या वाढीच्या अवस्थेबद्दल आपण पूर्ण माहिती देतो. मग आता आपण सोयाबीन घेतलं तर सोयाबीन शाखीय वाढ असेल, फांदे फुटण्याची अवस्था असेल, फुले येण्याची अवस्था असेल, शेंगामधील दाणे भरण्याची अवस्था असेल. मग यावेळेला आपण शिक्षण देताना आपण करतो की जर कीड मोजायची, किडीची ईटीएल लेवल आपण सांगतो त्यांना की आपल्याला ह्या एका मीटरमध्ये किती किडी सापडल्या पाहिजेत, त्याच्यानंतर जर सोयाबीनचं समजा एक पान खाल्लं किडीनं तर नुकसान होतं का, एकदम बारकाईनं आपण त्यांना हे शिकवलं जातं की जेणेकरून त्यांना त्यांच्यात निरीक्षण क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता कशी वाढेल हे आपण त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देतो.
1: बरोबर. सर मगाशी तुम्ही असं म्हणालात की आपण एक डेमो प्लॉट तयार करतो शेतीशाळेचा की जेणेकरून शेतकऱ्यांच्या नजरेसमोर त्या गोष्टी राहाव्या.

0: मग त्या डेमो प्लॉटवर आपण पूर्व मशागतीपासून काढणी पश्चात मध्ये काय काय नियोजन किंवा कशा कशा गोष्टी राबवतो टप्प्याटप्प्यानं?
1: आता पूर्व मशागत असेल तर पूर्व मशागत आपण ज्यावेळेला असेल तर पूर्व मशागतीत नांगरट येते, पनपाळी येते आणि पेरणीच येतं. हे आपण पूर्व मशागतीत करतो. त्याच्यानंतर बियाणे उगवण क्षमता असेल, ही बियाणे उगवण क्षमता आपण शेतकऱ्याची आपण तिथे घेतो, शेतकऱ्यांना दाखवतो आपल्या शेतीशाळेत. त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया त्या प्लॉटची आपण करतो, म्हणजे जो शेतीशाळेचा प्लॉट आहे. पेरणी सुद्धा आपण आपल्या उपस्थितीतच करतो. त्याच्यानंतर आपण तणनाशक एखादं मारतो, प्री इमर्जन्सी जे तणनाशक आहे तो मारतो. इकडे आपण शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण लक्ष देत नाही, पण आपला जो शेतीशाळेचा प्लॉट आहे त्यावर आपलं पूर्ण
0: लक्ष असतं.
1: त्याचप्रमाणे आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, जर आता 14 दिवशी आहे तर त्यावेळेला आपण एखादी फवारणी घेण्याची गरज आहे का, 21 दिवशी घ्यायची गरज आहे का, कोळपणी असेल, निंदणी असेल, ह्या गोष्टीकडे आपण प्रॉपर लक्ष करून घेतो. कारण काय होतं की त्यावेळेला जर शेतकऱ्यांना जर तो आपला प्लॉट एकदम बेस्ट दिसला पाहिजे,
0: बरोबर,
1: नाहीतर शेतकऱ्याच्या प्लॉटचं जर उत्पन्न जास्त आलं आणि आपल्या शेतीशाळेच्या प्लॉटचं जर उत्पन्न आलं तर तिथं आपलं फेर गेली
0: शेतीशाळा,
1: मग ते आपलं गेलं नाही पाहिजे. म्हणून आपण स्वतः जो प्रवर्तक आहे त्यांनाही त्या प्लॉटवर जाता येता लक्ष ठेवायचं असतं. आणि ज्यावेळेला 15 दिवसांना वर्ग होईल त्यावेळेला निरीक्षण घेतल्यानंतर की आपल्याला बाबा कोणती फवारणी करायची ती आपण करून घ्यायची.
0: खरंय, म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण शेतकऱ्याच्या सोबत त्या डेमो प्लॉट बरोबर असतोच असतो, की जेणेकरून जे बदल होत आहेत किंवा जे बदल अपेक्षित आहेत त्याच्यावर शेतकऱ्याचं आणि आपलंही स्वतःचं नियंत्रण राहावं म्हणून. सर, आता तुम्ही म्हटलात की आपण एक साधारण 5 गट करतो, एक उदाहरणाच्या स्वरूपात जर विचार केला तर, आणि मुळात आपल्याला हे वातावरण खेळीमेळीचं करायचंय. जरी स्पर्धा असली तरी सुद्धा ती स्पर्धा सुखकर झाली पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये कुठलीही वाईट गोष्ट येता कामा नये, आदर कायम राहावा म्हणून. मग ते कशा पद्धतीनं आपण त्या गोष्टी मॅनेज करतो की जेणेकरून प्रत्येक गटाचा प्लॉट तर व्यवस्थित आलाच पाहिजे पण त्याच्यामध्ये स्पर्धा पण निर्माण झाली पाहिजे, या दृष्टीनं काय प्रयत्न करतो?
1: खरं म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला इतकं खेळमेळीनं ठेवावं लागतं, कारण जर आपण शेतकऱ्याला जर काही वाटलं तर तो दुसऱ्या वर्गाला येत नाही.
0: खरंय,
1: 25 जे शेतकरी असतात 8 महिलाही घ्यायच्या असतात.
0: बर,
1: आता 8 महिलांना कसं होतं की महिला घेताना बी आपल्याला काळजीपूर्वक त्यांचा कट करावं लागतो. कारण काही शेतकरी काय होतं की एखाद्या वेळेस ते फॅमिलीयर असतात ना, चेष्टा मस्करी करतात, पण आपल्याला ते करायचं नसतं, आपल्याला त्यांना एकत्र ठेवायचं असतं. मग त्यावेळेला सांघिक खेळ असेल, अल्पवार असेल. आता एखाद्या शेतकऱ्याचा वाढदिवस आला तर तोही आपल्या छोटे खाणी तिथं साजरा करायचा, जेणेकरून त्यांच्यात आपण फॅमिली मेंबर कसं आहे, आपले 25 जण आपण एकत्र कसे बांधले जाऊ आणि कुणाला वाटू नये की मी बाहेरचा आहे. त्यामुळे मग एकत्र बॉन्डिंग झाले की मग ते पुढच्या वर्गाला येतात. कारण काय होतं, आपल्याला ज्यावेळेला आपला पहिला वर्ग होईल त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या वर्गाची आपण तारीख ठरवलेली असते आणि वेळ ठरवलेली असते. कारण काय मग जर आपण तिथं जर मिसमॅच होतं, मग पहिल्या वर्ग संपताना जर आपण दुसऱ्या वर्गाची वेळ ठरवली नाही तर मग कधी
0: पुन्हा आपल्याला शून्यातून उभं करावं लागतं.
1: त्यामुळे त्याच वेळी आपण ठरवायचं असतं की पुढचा वर्ग कधी घ्यायचा असतो आणि सगळ्यांच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी घ्यायचं निरीक्षण घेताना. त्यामुळे सगळ्यात अवघड आहे की शेतकऱ्यांना बांधून.
0: अगदी मी तोच प्रश्न विचारणार होते की आता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर विचार करायचा म्हणलं तर खूप अडचणी आहेत. शेती करताना त्याला बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करून कराव्या लागतात. मग या अशा शेतीशाळांना शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा त्यासाठीचे प्रयत्न कसे असतात, कशा वेळा किंवा कशा गोष्टी मॅनेज केल्या जातात?
1: काही वेळा सकाळची शेतीशाळा असते तर शेतकऱ्यांना काही अडचण आलं की दुःखद घटना झाली तर ते काय म्हणतात, मग आज आम्हाला जमणार नाही, मग आपण संध्याकाळी घ्यायची. संध्याकाळी घेताना आपल्याला अडचण येते की लाईटची सोय आहे का, लाईटची सोय झाल्यानंतर सर्व महिला येतील का, सर्वजण येतील का, ह्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्याचप्रमाणे आता शेतीशाळा घेताना आपल्याला जे खरंच इच्छुक आहेत ते शेतकरी घ्यावे लागतात. काही वेळा काय होतं की काही ना काही काम नसतं, तिथं पारावर बसलेले असतात किंवा मंदिरात बसलेले, त्यांना घेऊन बी उपयोग नसतो.
0: अभ्यासू
1: असावे लागतात, नाहीतर आपण काय होतं मग ते सगळे पोल्यूट करतात एकमेकांना.
0: काही अडचणी येतात या दरम्यान शेतीशाळा करत असताना, म्हणजे काय अडचणी येतात असा प्रश्न विचारला पाहिजे. खरं
1: तर त्याचा जर तुम्ही जर विचार केला तर शेतीशाळेला लोक गोळा करणं खूप अवघड असतं. ती त्या विस्तार प्रवर्तकाचं खूप मोठी ही असते,
0: चॅलेंजिंग
1: असतं. ते जर जुळलं तर तो त्या सज्जात एक नंबर काम करणार, अन्य तर नाही. म्हणजे तुम्हाला त्यांना वाटलं पाहिजे की हा माणूस माझ्यातला आहे, त्यावेळेला लोक एकत्र येतात. आज कुणाला वेळ नाही आणि अँड्रॉइड फोनच्या जमान्यात तर कुणाला वेळ नाही कुणासाठी.
0: तरीही आपल्याला शेती यशस्वी करायची असेल तर अशा काही ज्या आपण गोष्टी राबवतो शेतकऱ्यांसाठी, त्यामध्ये शेतकऱ्यांनी 100% सहभाग घेणं अपेक्षित आहे, कारण आपण हे त्यांच्यासाठीच करतोय.
1: हो, आणि माझं एक वैयक्तिक म्हणतं की शेतकऱ्यांनी शेतीशाळेत जास्त यावं. कारण काय वेळा आपण काय करतो, आपण तिथं घेताना नुसतं शेतीचं ज्ञान घेतो, आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचे छोटे छोटे कार्यक्रम घेतो. आणि मी ज्यावेळेला शेतकऱ्यांना बोलावतो की त्यावेळेला माझं पहिलं

0: नसते, एक दोन जो तास वेळ आहे त्यावेळी तुम्ही कोणताही विचार करू नका. तुम्ही फक्त शेतीशाळेत या, बस जे हित होतंय तेवढंच करा. तुम्ही काही अभ्यास करू नका, फक्त जे हित चाललंय एवढंच तुम्ही लक्ष देऊन ऐक.
1: पण या शेतीशाळेमध्ये शेतकरी सहभागी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नोंदी करण्याची सवय वाढावी म्हणून काय प्रयत्न करतो आपण, कारण ह्या नोंदी अतिशय महत्वाच्या आहेत.
0: आम्ही शेतकऱ्यांना ज्यावेळेला आपण शेतीशाळा घेतो का नाही, ज्यावेळेला आपण ही निरीक्षण घेतो त्यावेळेला ऑटोमॅटिक शेतकऱ्यांच्यात क्युरिसिटी वाढते. मग त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की शेतकरी स्वतःहून म्हणतो, साहेब ह्या सोयाबीनच्या डाळ्याला 3 दाण्याच्या शेंगा लागल्या, 2 दाण्याच्या शेंगा लागल्या. मग जर 10 ग्रॅममध्ये सोयाबीनचे दाणे किती बसतात, मग एका डाळ्याला बाबत किती उत्पन्न घावलं, 30 ग्रॅम घावलं तर आपल्या एकरात प्लांट पॉप्युलेशन किती आहेत, मग प्लांट पॉप्युलेशन वरून ती कॅल्क्युलेशन करतात की आपल्याला एवढं उत्पन्न घावलं पाहिजे. एकदा त्यांना 5 घावलं की नाही ते आपल्याला शिकवतात की साहेब असं करून बघूया, असं करायचं का. आणि मेन शेतीशाळेचा उद्देशच तो आहे की ती कसं टू वे कम्युनिकेशन आहे.
1: बरोबर.
0: कारण आपण त्यांना जर जशी शाळा आहे लहान मुलांची तशी जर म्हटलं तर ते नाही चालत.
1: अगदीच खरं आहे. आणि याच्यामध्ये शेतकरी आता किती सहभागी होतोय किंवा शेतकऱ्यांचा सहभाग किती वाढलाय आता, म्हणजे इतके वर्ष झालं तुम्ही काम करताय, बऱ्याच टप्प्यातून शेतकऱ्यांसोबत तुम्ही गेलेला आहात, किती सहभाग वाढलाय असं वाटतंय तुम्हाला आणि किती सहभाग वाढणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांकडून?
0: शेतकऱ्यांचा सहभाग आपण ज्यावेळेला नवीन गावात जातो त्यावेळेला सहभाग नसतो. शेतकऱ्यांची एक असतं की मी पहिल्यापासून शेती करतो, हे साहेब मला काय शिकवणार. मग त्यांना आपल्याला त्यांच्यात बसावं लागतं अगोदर, आणि बसून मग शेतकरी आपल्याला क्रॉस चेक करत असतो. काही आता एक्झाम्पल सांगतो की काही शेतकरी मला विचारते सोयाबीनला पाने किती येतात.
1: बर.
0: मग आपण एकदम सिंपल विचारायचं की सोयाबीनला पाने किती असतात सांगायची, शेंगा कशा लय काही. आता ऊस आहे बघा, ऊसात माणसं सहज विचारतात ऊसाला पाने किती येतात, आडसाली ऊस आहे का पूर्व हंगामी. मग त्यावेळेला त्यांचा विश्वास बसतो की ह्या साहेबांना माहित आहे,
1: माहित आहे.
0: मग ते आपल्याकडे शेतीशाळेला यायला इच्छुक होते, अन्यथा शेतकरी आपल्याकडे फिरकत नाही. आणि काही वेळा काय होतं की तो जर आला तरी आपल्याला 5 वर्ग टिकवायचा असतो.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला ती वेगळं नवीन काहीतरी प्रत्येक वर्गात द्यावं लागतं. त्यावेळेला ते शेतकरी 5 वर्गापर्यंत की बाबा साहेब आपल्याला उपयोगी काहीतरी ज्ञान देते, त्यावेळेला मग ते शेतकरी बांधून राहिले जातो.
1: आता हा शेतीशाळेमध्ये सहभागी झालेला शेतकरी, जसं तुम्ही सांगितलं की 5 शेतीशाळा त्यांना करणं अपेक्षित असतं, जेव्हा 5वी शेतीशाळा शेतकरी करतो तेव्हा शेतकऱ्यांमध्ये काय बदल झालेला असतो, काय बदल जाणवतो तुम्हाला त्या शेतकऱ्यांमध्ये?
0: ज्यावेळेला 5 वर्ग होतो आणि शेवटीचा वर्ग असतो शेतीदिन.
1: बरोबर.
0: शेतीदिन मध्ये शेतकऱ्यांनी जे 25 शेतकरी असते त्याने आपल्याला काय अनुभव आला हा शेअर करायचा असतो, तिथं दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगायचं असतो. मग ज्यावेळेला जर त्यांना ही जर शाळा आवडली तर आपण फक्त बसून ऐकायचं, ते त्यांचे एवढे अनुभव चांगले सांगतात. मग काय होतं की दुसऱ्या शेतकऱ्यांना बी वाटतं की मी काय गेलो नाही शाळेला.
1: बरोबर.
0: ह्या तुमच्या शेतीशाळेचं सगळं यश अपयश हे शेतीदिनावर ठरलं जातं.
1: बरोबर.
0: जर तुमचे शेतकरी बोलले तर जी तुमची शेतीशाळा यशस्वी झाली. काही शेतकरी काय करतात, खाली बसून बोलतात, पण ज्यावेळेला उठून बोलायचं येतं त्यावेळेला ते म्हणतात बोलणं माझं डेअरिंग होत नाही. पण ज्यावेळेला तो उभा राहून बोलतो त्याच्या शब्दात त्यावेळेला शेतीशाळा यशस्वी झाली हे आपल्याला म्हणतात. त्यांनी 4 शब्द सांगू द्या तेले महत्वाचं.
1: मग हे करण्यासाठी आपण किती प्रोत्साहन देतो शेतकऱ्यांना किंवा कशा पद्धतीनं मदत करतो की जेणेकरून त्यांच्यामधला हा सुप्त गुण सुद्धा बाहेर यावा, म्हणजे प्रेझेंटेशन पण करता यावं का? तर भविष्यामध्ये प्रेझेंटेशन महत्वाचं कधी ठरतं जेव्हा तुम्हाला विक्री करायची असते तेव्हा, मग त्या दृष्टीनं आपण कसा प्रयत्न करतो?
0: शेतीशाळेत ते खरं गंमत आहे, कारण ज्यावेळेला पहिला वर्ग आपण घेतो तिथून पुढचे जे वर्ग आहेत ते पहिली सुरुवातच आपण शेतकऱ्यांपासून करतो. बघा मी तुम्हाला सांगितलं मागोवा असतो, आपण स्वागत घेतल्यानंतर मागो मागो हा त्याच शेतकऱ्यांनी घ्यायचा असतो की मागच्या वर्गात काय
1: शिकवलं.
0: मग ते शेतकरी ऑटोमॅटिक त्यांच्यात कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की मागच्या वर्गात काय काय शिकवलं हे बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतात. मग ऑटोमॅटिक मग पुढची शेतीशाळेचं नियोजन करायचे तर मग काय करायचं, मग तेच सांगतात की दिवस कॅलेंडर बघून की आपल्याला हा दिवस ठरवायचे ही वेळ ठरवायचे, आपोआप त्यांच्यात कॉन्फिडन्स डेव्हलप येते.
1: म्हणजे आपण ही शेतीशाळा घेत असताना केवळ शेतीमध्ये प्रयोग करत नाहीये तर आपण शेतकऱ्यांवर पण प्रयोग करत असतो की जेणेकरून जसं आपण म्हणतो की पूर्व मशागतीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञान हे अतिशय महत्वाचं आहे, शेतीमध्ये विकता आलं पाहिजे तुम्हाला जे तुम्ही पिकवलंय. तसंच शेतकरी जेव्हा पहिल्यांदा शेतीशाळेत येतो जेव्हा तो तयार होतो 5व्या शेतीशाळेमध्ये तेव्हा तो एक कॉन्फिडेंटली बोलत असतो आणि स्वतःची मतं मांडत असतो, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपिंगसाठी सुद्धा ही शेतीशाळा अतिशय महत्वाची ठरते.
0: नक्कीच. जर 5 वर्ग जर शेतकऱ्यांनी केले तर नक्कीच त्यांना फायदाच होतो आणि त्यांच्यात थोडं का होईना गुण
1: बदल होतो.
0: त्यांच्यात निर्णय क्षमता आणि निरीक्षण क्षमता वाढते.
1: अगदीच खरं. आणि ही महत्वाची आहे.
0: हां, ती महत्वाची आहे.
1: बरोबर, शेती शाळेच्या या संदर्भात

0: आपल्या शेतकऱ्यांना आवाहन काय कराल? म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीशाळा वाढल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचा सहभाग पण वाढला पाहिजे.
1: शेतकऱ्यांनी वेळात वेळ काढून शेतीशाळेला उपस्थित राहावं. काही नाही, तुम्हाला मोबाईलवर जेवढा वेळ घालवता किंवा कुठं पारावं बसणं, कोपऱ्यात बसणं, त्यापेक्षा जर शेतीशाळेला आला तर नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल. कारण आणि ज्ञानात त्याच्याबरोबर होईल त्याचबरोबर तुमचं पर्सनली डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचं स्टेज डेअरिंग वाढणं, बोलणं, निरीक्षण क्षमता,
0: शाश्वत
1: शेती, त्याचबरोबर बाजार भाव कसं बघायचं ही सांगितलं जातं आणि ते माहिती होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक दुसऱ्याचे अनुभव शेअर केले जातात, त्यामुळे त्यांच्यात म्हणजे चांगली शेती कशी केली जाईल हे बघितलं जातं.
0: अगदी खरं. मला वाटतं प्रश्न निर्माण झाले की म्हणजे उत्तर आधी तयारच असतात, फक्त प्रश्न निर्माण होण्याची गरज असते. त्यामुळे मला वाटतं ही निर्णय क्षमता किंवा निरीक्षण क्षमता वाढल्यानंतर आपोआपच शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता किंवा एक क्युरियोसिटी निर्माण होईल आणि नेमकं काय आहे, कशासाठी आहे, का केलं पाहिजे हे जेव्हा डोक्यात येईल तेव्हा नक्कीच आपले हे शेतकरी शेतीशाळेतून यशस्वीरित्या बाहेर पडतील आणि भविष्यातल्या आपल्या ह्या शेतीशाळेला शेतकरी सहभागी होतील. आपले बरेचसे शेतकरी आता आत्मनिर्भर प्रयोगशील झालेले आहेत, त्यामुळे नक्कीच या शेतीशाळेला सहभागी होत असतातच, म्हणजे ती संख्या अर्थातच वाढलेली आहे दिवसेंदिवस. पण जे येत नाही आहेत ते पण ही आपली मुलाखत ऐकल्यानंतर कदाचित त्यांना वाटेल की हा आपणही काहीतरी वेगळा प्रयोग करणं अपेक्षित आहे. त्याच्या खरीपामध्ये शेतीशाळा आपण राबवतोय, त्याच्यामध्ये शेतकरी सहभागी होतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या शेतीशाळा याविषयी सातारा रोड तालुका कोरेगाव येथील उपकृषी अधिकारी दीपक फडतरे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी.
0: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपण कृषीवाणीच्या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक विविध विषय हाताळत असतो. ज्याप्रमाणे हवामानाचा बदल होतो किंवा ज्याप्रमाणे खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम असतो त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत असतो. आता आज सुद्धा आपण या अल निनो या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने आपण खरीप हंगामाची तयारी केली पाहिजे, त्याच्यामध्ये बीजप्रक्रियेचं किती महत्व आहे, बीजप्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याचा कसा फायदा होईल याच्याबद्दल जाणून घेणार आहोत कृषीवाणीच्या सगळ्या भागांमध्ये. आणि त्यासाठी आज आपल्याकडे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर आलेले आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि अल निनो ही हवामान बदलाची स्थिती सुद्धा महत्वाची ठरती आहे या खरीप हंगामासाठी, की ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे. शिवाय पंतप्रधानांच्या सूचनेनुसार खेत बचाओ अभियान हे सुद्धा आता सुरू झालेलं आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची तयारी करताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं हा खरीप हंगाम हाताळला गेला पाहिजे, सुरुवातीला काय सांगाल?
3: शेतकरी बंधूंनो, सध्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की अल निनोचं संकट जे आहे ते थोडंसं आपल्या भागात जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा जरी विचार केला, भारतात तर आलेलंच आहे बऱ्यापैकी हे संकट, पण महाराष्ट्राचा पण जर विचार केला तरी आता सध्या थोडासा पाऊस आपल्याला लांबलेला दिसत आहे आणि नाही म्हटलं तरी एक 8 ते 10 दिवसाची जी आपली पावसाची प्रतीक्षा आहे ती अजून वाढलेली आपल्याला ह्या वेळी दिसत आहे. आणि अशा परिस्थितीत लगेचच आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आताच थोडीशी माहिती अशी मिळालेली की ह्या 2-3 दिवसांमध्ये परत आपल्याला हवामानात थोडा बदल होऊन पाऊस येण्याची अपेक्षा आहे. परंतु एक आपण काळजी मात्र निश्चित ह्या अल निनोच्या संकटावर घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे पुरेसा थोडासा पाऊस जर आपला जर झाला, एक 3-4 पाऊस चांगले झाल्यानंतरच आपण पेरणी करणं हे गरजेचे आहे. ह्या अल निनोच्या संकटामुळे बऱ्याच वेळा काय होतंय की काही ठिकाणी थोडासा पाऊस आपल्याला पडलेला दिसतोय किंवा काही ठिकाणी थोडा जास्तही होतोय आणि अशातच लगेचच शेतकरी बंधूंनी लगेचच पेरणीची घाई करणं मात्र थोडंसं अनुचित होऊ शकतं. तर एवढी एक काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर नंतर

0: पिकांच्या बाबतीमध्ये आपण असे पिकं निवडावीत की जेणेकरून ते पावसाचा तग जो आहे तो धरणून, कारण ह्या अल निनोच्या संकटामध्ये काय होणार आहे, वार्षिक पर्जन्यमान ज्याला म्हटलं जातं तर ते थोडं कमी निश्चितच होणार आहे. तदनंतर पावसाचा जो वेळ आहे तो सुद्धा या ठिकाणी थोडासा लांबण्याची शक्यता आहे. म्हणून अशा कालावधीमध्ये काही पिकं जी असतात की जी तग धरून ठेवू शकतात, तर अशा पिकांचं आपण, मी थोडंसं तुम्हाला ओघाने सांगेलच, तर अशा पिकांची आपण निवड करणं गरजेचं आहे. आणि पाण्याचा वापर करण्यासाठी थोडंसं ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी आपल्याला वाचवता त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यानंतर सिंचनासाठी जेवढंही पाऊस किंवा पाणी आपल्याकडे उपलब्ध होईल तर त्याचं जतन करणं, त्याला स्टोअर केलं तर निश्चितच आपल्याला हा जो हंगाम आहे तर याला पुरेसा आपल्याला न्याय देता येऊ शकतो. आणि रोग आणि किडींचं थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित करणं, त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेपासून तर ज्यावेळी काही फवारण्यांची गरज पडते तर त्या पद्धतीने फवारण्या करणं, आणि थोडंसं कमी पावसात येणारी जी पिकं आहेत मी आताच जे सांगितलं, मग त्यामध्ये आपण तूर सारखं पीक आहे की ज्याला थोडंसं कमी पाणी जरी असलं त्याच्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांमध्ये जर थोडंसं पाणी दिलं तर हे तूर सारखं पीक आहे, किंवा मूग उडीद सारखं पीक आहे की ज्याला फार दोन तीन पाण्यामध्येच त्या ठिकाणी हे पीक आपल्याला आणि कमी कालावधीचं पीक आहे ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर काही जर आपण जर हंगामाचा विचार केला, रबी हंगामात सुद्धा हरभऱ्यासारखं जे पीक आहे की जे आपण लवकर जर घेतलं, खरीप हंगाम झाल्याच घेतलं तरी त्या ओलवर हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला वेळोवेळी वाचवणारे पीक आहेत ते म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तीळ यासारखी जी पिकं आहेत की जी पाऊस असो नसो कमी दोन तीन पाणी जरी त्याला थोडेसे झाले तरी आपल्याला काही ना काही त्याच्यापासून उत्पन्न ते आपल्याला मिळू शकतं आणि आपली उपजीविक भागवण्यास यासारख्या पिकांचा उपयोग होऊ शकतो. असे संपूर्ण तंत्र जर आपण जर वापरलं तर आपलं शेत बचाव मोहीम जी आहे किंवा खेत बचाव मोहीम जी आहे त्याचा आपण एक भाग होऊन आपण आपलं शेतीचं उत्पन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो.
1: निश्चित सर, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथे संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: इस प्राण को इस निर्मोहिनी निकाल फेंका था.
3: वो क्यों?
2: क्योंकि मैं
4: क्योंकि व्योंकि छोड़. क्या फिर झगड़ेगा?
2: नहीं.
4: और सरला क्या बाहर ही खड़ा रखोगी?
3: अरे अरे, मैं तो भूल ही गई थी. आइए आइए, अंदर आइए.
4: चल भाई, अंदर चलो.
3: बैठिए भैया, आप भी बैठिए ना, मैं अभी आती हूँ.
4: हाँ, कहाँ जा रही हो?
3: कहीं नहीं, जरा चाय वाय ले आऊँ.
4: चाय का कष्ट मत कीजिए भाभी जी, बैठिए ना.
3: अरे वाह, इसमें कष्ट भला कैसा, ये तो सौभाग्य है. और फिर आपको तो मुँह दिखाई भी देनी है ना.
4: मुँह दिखाई? अच्छा अच्छा, समझा. मैं पहली बार मिला हूँ आपसे. वाह, क्या कहना है. भाभी जी, आप तो बहुत बड़ी व्यंग्यकार हैं. आपने मुझे याद दिलाया कि मुझे मुँह दिखाई देनी है आपको.
2: सुन लिया ना, ये प्रेमेंद्र भी कम नहीं. अच्छा सरला, तुम बैठो, मैं बुलाता हूँ रामू को.
3: रामू बाहर गया है, मैं 5 मिनट में आती हूँ, अधिक समय नहीं लगेगा.
2: और सुना यार प्रेम, कामकाज कैसा चल रहा है?
5: कामकाज कैसा यार, भाई मैं तो सरकार का फेथफुल सर्वेंट हूँ. गुजारे के लायक उसी से मिल जाता है बस. अमा तुम सुनाओ, क्या ठाट है?
2: अपना भी ठीक ही चल रहा है भाई, जीवन गुजर ही रहा है. अच्छा तू एक बात बता, तू वहाँ ऑफिस में क्या कर रहा था?
5: भाई वहाँ एक लड़की काम करती है, मिस मित्रा, उसी से
2: उसी से मिलने गया था. यही ना? देख प्रेम, तेरी आदत बिल्कुल नहीं बदली, याद है ना, इसी बात पे झगड़ा हुआ था.
5: रहा झक्की का झक्की. अबे पहले बात तो सुन ले पूरी.
2: अच्छा सुना.
5: अरे भले मानस, पता है या नहीं परसों लोक नृत्य का कार्यक्रम है.
2: हाँ, हाँ, वो तो पता है. तो भाई उससे और इस लड़की से क्या संबंध है?
5: संबंध ही तो है, डांस प्रोग्राम के टिकट लेने गया था उसके पास.
2: हाँ.
5: और कहीं मिल ही नहीं रहे थे.
2: अच्छा खैर छोड़. अरे सरला, चाय ले
3: आई? हाँ हाँ चाय ले आई. देखो जरा वो टेबल पास कर दो ना.
2: अच्छा लो, ये लो.
3: लीजिए, चाय लीजिए.
5: वाह भाभी जी, कुछ ही मिनटों में इतनी अच्छी अच्छी चीजें, लगता है आप बहुत सुघर गृहिणी हैं.
3: अपने मित्र महोदय से जरा पूछिए, इनकी दृष्टि में तो मैं बैड हाउसवाइफ हूँ.
5: क्यों बे कृष्ण, क्या ये बात ठीक है?
2: ना यार छोड़ो भी, क्या बात ले बैठे, ले ले और खा ले.

प्रस्तुत है कार्यक्रम रंग तरंग।